0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोब फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: कुछ दिन पहले एक भाई मिले, उन्होंने कहा सुबह क्या हुआ, कहते मैं उठा ऐसे बेड से उठा तो टेबल थी बेड के सामने, मेरा पैर लग गया टेबल से। तो मैंने सबको जोर जोर से डांट लगानी शुरू कर दी, दिखता नहीं, अपने सब स्टाफ को बुलाया, वाइफ को बुलाया, दिखता नहीं बेड के सामने टेबल रखी, उठा मेरा पैर लग गया। सबको डांट रहा था तो धीरे से किसी ने आके कान में कहा, सर रात को आपने रखी थी। अब जैसे ये पता चला कि रात को आपने रखी थी, अब व्यवहार कैसा हो जाएगा? इसीलिए जीवन में जितने विघ्न हमें दिखाई दे रहे हैं, जिनके लिए हम औरों को डांट रहे हैं, औरों को जिम्मेवार ठहरा रहे हैं, औरों पर चिल्ला रहे हैं, वो जीवन में विघ्न हमारे किसने रखे थे? किसने रखे थे? वो हमने ही रखे थे। अब औरों पर डांटने की बजाय हमें क्या करना है? हमें क्या करना है कि आज उसको ध्यान से साइड पे रखना है। तो जो मेरे जीवन में हो रहा है, अगर मुझे ये क्लैरिटी है कि जैसा कर्म वैसा कॉन्सिक्वेंस, तो मुझे उंगली फिर किसी और पर नहीं, उंगली यहां और ठीक करने की उंगली भी यहां। वी आर नॉट डूइंग अ फेवर टू एनीबडी एल्स। ये हम कहते हैं ना, उसने किया इतना, मैं कैसे क्षमा करूं? उनको नहीं क्षमा कर रहे, अपने आप को क्षमा कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या। आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतो, मागच्या भागात तुम्हाला सांगितलंच होतं की आज भाग आपला जो होणार आहे त्या भागामध्ये आपण स्मिताताईंकडनं संतूर याच वाद्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या भागात कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत हे आपण जाणून घेऊयात। नंबर एक, 1960 साली प्रसिद्ध झालेला चित्रपट होता ज्याचे काही समीक्षकांनी कौतुक केले होते। नंबर दोन, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो तमिळ, तेलुगू आणि तुर्किश भाषेमध्ये रिमेक करण्यात आला होता। नंबर तीन, 1966 साली प्रसिद्ध झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे संगीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 50 वर्षांहूनही अधिक काळ होऊनही अजूनही लोकप्रिय आहे। चला तर मग असेच काही गाणी आणि संतूर या विषयाची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत स्मिताताईंकडनं। आपल्या स्टुडिओमध्ये स्मिताताईंचे मी स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो।
3: थँक्यू ऋषी, सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत। मागच्या भागात पण आपण संतूरची माहिती घेतली होती आणि या भागात पुढे जाण्यापूर्वी ऋषी एखादं छानसं संतूर मधलं गाणं ऐकूनच कार्यक्रमाला सुरुवात करायची का?
2: हो ताई, काहीच हरकत नाही। आपण आजच्या पहिलं गाण्याकडे आता आपण वळूयात। 1960 साली प्रसिद्ध झालेला चित्रपट होता ज्याचे 21व्या शतकातील काही समीक्षकांनी कौतुक केले होते, त्याचे नाव होते बरसात की रात। हा चित्रपट ब्लॉकबस्टर आणि 1960 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला। 21व्या शतकातील काही समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे, विशेषतः मधुबाला यांच्या कामगिरीची आणि साऊंडट्रॅकची दखल घेतली आहे। या चित्रपटातले एक गाणे आता आपण ऐकणार आहोत। या चित्रपटामध्ये 9 गाणी होती आणि ह्या सगळ्या गाण्यांची एकूण लांबी होती 47 मिनिटे। संगीतकार होते रोशन आणि गीतकार होते साहिर लुधियानवी। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गायले आहे सुमन कल्याणपूर आणि कमल। या गाण्यामध्ये आणखीन काही तंतुवाद्य आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। चला तर मग ऐकूयात हे पुढचं गीत। गाण्याचे बोल आहेत गरजत बरसत सावन आयोरे, बरसात की रात या चित्रपटाला पुढच्या गाण्याने आपण आजच्या भागाची सुरुवात करत आहोत।

0: आपण संतूर या वाद्याची माहिती घेतोय आणि हे आपण पाहिलंय की हे वाद्य प्रामुख्याने एक चौकोनी अशा आकाराचं आहे. याला मुख्य पट्ट्या, तारा, खिळे किंवा पिना आणि वाजवायला काड्या असतात. एक एक तार वेगळी वाजत असल्यामुळे यावर सलग सूर निघत नाहीत, पण सुरांचा पाऊस पडल्यासारखा अगदी वेगळाच अनुभव संतूरमध्ये येतो. ऋषी, तुझं पहिलं गाणं ऐकवलंस ना, गरजत बरसत सावन आयोरे, ते अगदी समर्पक आहे बर का संतूरला. संतूर हे काश्मीरी वाद्य असल्यामुळे उत्तुंग पहाड, त्यातून जुळजुळ वाहणारे झरे, दगड गोट्यांमधून खळखळ आवाज करत असणाऱ्या नद्या, नीरव शांततेत कूजन करणारे पक्षी, अशी चित्र डोळ्यासमोर आपोआप उभी राहतात आणि ते सगळं चित्र संतूर वादनामध्ये आपोआपच उतरत. हा सगळा निसर्ग ज्या गाण्यामध्ये उतरलाय असं एखादं आणि ज्याच्यात भरपूर संतूर वाजवलंय असं गाणं आता आपण श्रोत्यांना ऐकवूया.
1: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचवली आहेत आणि त्याच अनुषंगाने तुम्ही जसं म्हटलं निसर्गाच्या सानिध्यात जाणार गाणंही आता आपण ऐकणार आहोत. चला श्रोते, आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या भागाचं दुसरे गाणे ऐकायची. श्रोतो, 1966 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट होता जो तमिळ, तेलुगू आणि तुर्किश भाषेमध्ये रिमिक करण्यात आला होता. त्याचे नाव होते आखरी खत. आखरी खत या चित्रपटामुळे आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतला एक नवीन चेहरा मिळाला, राजेश खन्ना. आखरी खत या चित्रपटाचे 1979 साली तमिळ भाषेमध्ये पुंथा नीर, 1981 साली तेलुगूमध्ये चिन्नारी चिट्टी बाबू आणि 1974 साली तुर्कीमध्ये गारीब पुश रिमेक करण्यात आला होता. त्यात आपण जे गाणे ऐकणार आहोत, मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहाडी रागाचं वर्णन ज्या पद्धतीने केले त्याच पहाडी रागावर हे गाणे बांधले असून संगीतकार होते खयाम, गीतकार होते कैफी आझमी. चला तर मग ऐकूयात हे आखरी खत या चित्रपटातलं पुढचं गीत. गाण्याचे बोल आहेत बहारो मेरा जीवन भी सवारो.

0: ताई आता पुढचा प्रश्न मला असा विचारायचा की माझ्या बरोबरची जी पिढी आहे त्यांना आतापर्यंत फक्त एकच व्यक्ती असा माहिती आहे की जे संतूर वाजवतात आणि त्यांचं नाव शिवकुमार शर्मा. तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायला आवडेल की शिवकुमार यांच्या खेरीज आणखीन कोणी संतूर वाजवलेले आहे का?
1: तसे काश्मीरच्या भूमीतले आणि या काश्मीरी वाद्याची जन्मभर सेवा करणारे पंडित शिवकुमार शर्मा यांची माहिती मागच्या भागात पण आपण घेतलीच होती. काश्मीरच्याच भूमीचे सुपुत्र पंडित भजन सोपोरी, अभय सोपोरी हे दोन जगप्रसिद्ध संतूर कलाकार आहेत बर का. तसंच पंडित शिवकुमार शर्मा यांचा मुलगा राहुल शर्मा हा पण अगदी जगप्रसिद्ध कलाकार असून त्यांनी पण भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच वेस्टर्न म्युझिकची फ्युजन करून तरुणाईला आवडेल असं मॉडर्न संगीत निर्माण केलंय. तसंच उल्हास बापट, तरुण भट्टाचार्य, दिलीप काळे, सतीश व्यास, धनंजय दैठणकर, निनाद दैठणकर अशी काही नावं प्रामुख्याने सांगता येतील.
0: दिलीप काळे या नावाचा उल्लेख केला, त्याच्यावरनं तुम्हाला सांगतो शकतो वारीला जायचं पालखी बरोबर. मागच्या वर्षी माझं 25वं वर्ष पूर्ण झालं आणि एक वर्ष असं होतं की ते दिलीप काळेचे आहेत ते स्वतः माझ्या बरोबर आळंदी ते पुणे वारी पायी चालत माझ्या बरोबर पुण्यापर्यंत आले होते. याचा उल्लेख केला त्यांच्याबद्दलची
1: सांगितली. इतके महान कलाकार आहेत,
0: प्रसिद्ध कलाकार आहेत आणि संतूर वादक आहेत आणि त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला होता. संपूर्ण वेळ आमच्या बरोबरचे चालत पुण्यापर्यंत आले होते.
1: वा वा ऋषी, पण हे वाद्य थोडं कठीण असल्यामुळे जितक्या प्रमाणात लोक व्हायोलिन किंवा गिटार किंवा हार्मोनियम शिकतात तितक्या मोठ्या प्रमाणात संतूर शिकत नाहीत. अर्थात इथे ज्यांची नावं घेतली आहेत ते कलाकार आणि त्यांचे विद्यार्थी यांनी संतूरची परंपरा जागृत ठेवली आहे बर का. पण ऋषी, अजून पुढे जाण्याआधी आपण श्रोत्यांना एक गाणं ऐकवूया का?
0: चला तर मग श्रोतो, आता वेळ झाली आहे आपलं पुढचं गाणं ऐकायची. श्रोतो, 1966 साली प्रसिद्ध झाला हिंदी चित्रपट होता ज्याचे संगीत चित्रपट झाल्यानंतर 50 वर्षांहून अधिक काळ होऊन अजूनही लोकप्रिय आहे. नाव होते आए दिन बहार के. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्या वर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन यादीत 7व्या स्थानावर राहिला. या चित्रपटाचे संगीत प्रदर्शित झाल्यानंतर 50 वर्षांहून अधिक काळ होऊनही अजूनही लोकप्रिय आहे. विशेषत ये कली जब तलक फुल बन के खिले आणि आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या गाण्याचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि स्वरसाज सरलेला आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत सुनो सजना पपी हेनी. अतिशय सुरेख गाणं आपण ऐकणार आहोत आए दिन बहार के या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई आता आपल्या या भागामधला पुढचा प्रश्न मला तुम्हाला आता असा विचारायचा आहे. आतापर्यंत आपण बरीच गाणी ऐकली, पण संतूरमध्ये जास्त गाणी शास्त्रीय संगीतावरतीच आधारित आहेत का?
1: भरपूर गाणी आहेत शास्त्रीय संगीतावर आधारलेली, पण अगदी तितकीच गाणी भावसंगीतातली, लोकसंगीतातली अशी पण आहेत बर का. आता असंच एक गाणं ऐकूया का श्रोत्यांना, जे अगदी खास फिल्मी गीत म्हणून सगळ्यांच्या मनात बसलेलं असेल. जसं की रोका कई बार मैंने दिल की उमंग को, किंवा शम्मी कपूरचं इशारो इशारो मे, किंवा किसी राह में किसी मोड पर. तर ऋषी यातलं कुठलं गाणं आज ऐकवायला आवडेल?
0: तसं पाहायला गेलं तर तुम्ही तिन्ही गाणी अतिशय सुरेख निवडले श्रोत्यांना ऐकणार. परंतु वेळेअभावी आपण इथे एकच गाणं आपण ऐकू शकणार आहोत. आणि मी जे गाणं निवडलं आहे ते आहे 1970 साली प्रदर्शित चित्रपट जो झाला होता त्या चित्रपटाचं नाव होतं मेरे हम सफर. आणि जे गाणं आता पुढचं आम्ही ऐकणार आहोत ते गाणं जितेंद्र आणि शर्मिला टागोर यांच्यावरती पिक्चराइज केलेलं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत किसी राह में किसी मुडपर. चला तर मग ऐकूयात 1970 साली प्रदर्शित झालेल्या मेरे हम सफर या चित्रपटामधलं हे पुढचे गीत.

0: ताई मागच्या भागात संतूर वाद्याची थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापर केला जातो त्याच्या संदर्भातली माहिती खूप छान तुम्ही श्रोत्यांना दिली होती. आणखीन काही माहिती आहे का त्या संदर्भातली?
1: हो जरूर. एक तर हा मुद्दा आपण आता समजून घेतलाय की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, नंतर त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक वगैरे आपण आधी माहिती करून घेतो. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती ऍज अ काउन्सेलर आपल्याला माहिती करून घ्यावी लागते, कारण बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात, नाही का? तर हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं किंवा वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे काही आवडेल ते करायला आपण परमिशन देत असतो. ज्यांना संतूर आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत, हा मुद्दा आपण मागच्या वेळी पाहिला होता. याच्यामध्ये भरपूर सारी रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, तसंच सुगम संगीत, बॉलिवूडमधलं म्युझिक, तसंच वेस्टर्न सोबत केलेली फ्युजन असे खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे क्लायंटच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला आणि त्यासोबत गुणगुणायला किंवा व्यक्त व्हायला खूप ऑप्शन्स आहेत. तर आपण ताणतणावांबद्दल बोललो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या तडजोडी, आजार, पैशाची अडचण किंवा चिंता, बिघडलेले नातेसंबंध, अशा अनेक गोष्टी जेव्हा खूप टोकाला जातायत असं वाटायला लागतं ना, तेव्हा हा ताण येतो. खर तर ताण काही प्रमाणात चांगला पण असतो बरं का, पण त्याबद्दल बोलण्यापूर्वी एक छानसं गीत श्रोत्यांना ऐकवूया आणि मग पुढे जाऊया.
0: नक्कीच श्रोत्यांना सुरेख असं गीत ऐकवणार आहोत. 1972 साली प्रसिद्ध झालेल्या हिंदी चित्रपटामधलं असे गाणे होते जे राजेश खन्ना यांनी सुरुवातीला मंजूर केले नाही. हिंदी चित्रपट नाव होते मेरे जीवन साथी. 1971 सालच्या राजेश खन्ना यांचा तनुजा यांच्या बरोबर ब्लॉकबस्टर चित्रपट हाथी मेरे साथी या चित्रपटानंतरचा दुसरा चित्रपट होता. राजेश खन्ना यांनी सुरुवातीला आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे मंजूर केले नव्हते, परंतु जेव्हा दिग्दर्शक रविकांत नागाईच यांनी आर डी बर्मन यांना सांगितले तेव्हा आर डी बर्मन राजेश खन्ना यांच्या खोलीत हार्मोनियम घेऊन गेले आणि खन्ना यांनी ट्यून मंजूर केल्याचे सांगून 15 मिनिटांनी परत आले. गाणे होते ओ मेरे दिल के चैन, जे गाणे गायले आहे किशोर कुमार यांनी. गीतकार होते मजरू सुलतानपुरी आणि संगीतकार होते आर डी बर्मन. चला तर मग ऐकूयात ओ मेरे दिल के चैन.

श्रोतो संतूर या वाद्याविषयीची अधिक माहिती आणि अजून गाणी आपण ऐकणारच आहोत, परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. श्रोतो तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: अहो ऐकलत
1: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
1: तुमचे सगळ्यांचे स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त कोणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: तर ब्रेकच्या आधी आपण ताणाबद्दल बोलत होतो, नाही का, की ताण काही प्रमाणात चांगला पण असू शकतो. म्हणजे हे जे गाणं ऐकलं होतं ना आता, ओ मेरे दिल के चैन, आठवून पहा बरं. प्रिय करायला प्रेमात चैन पडत नाहीये. खरं म्हटलं तर ही पण एक प्रकारची अस्वस्थताच हो ना, पण हवी हवीशी बरं का. ह्या ताणाचा त्रास होत नाही, ही आहे हवी हवीशी हुरहुर. पण ही जेव्हा नकारात्मक व्हायला लागते ना, तेव्हा तिचं रुपांतर होतं टेन्शन मध्ये. म्हणजे मनावर साठलेलं ओझ, अश्रू, भीती किंवा न्यूनगंड किंवा चिंता, काळजी, संताप, उदासपणा, जेलसी किंवा असूया किंवा जळजळ, अपमान, नाकारलं गेल्याची भावना, अशा नको नकोशा भावना जेव्हा होतात ना, तेव्हा आपण त्याला म्हणतो नकोसा ताणतणाव. या नकोशा भावनांच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा संगीतच मदत करतं. खास करून गटारासारख्या तुंबलेल्या भावनांना मोकळी वाट करून द्यायला संगीत जणू काउन्सेलर सारखीच मदत करतं बरं का. आता असं एक गाणं ऐकूया की जिथे विरहामुळे किंवा दुराव्यामुळे ती प्रेयसी तिच्या मनातली तगमग व्यक्त करते.
3: आता तुम्ही जे बोलत ना त्याच निगडीत एक मराठी गाणं सुचत आहे, तेच आपण श्रोत्यांना ऐकूयात. श्रोतो, भारत आंबे यांनी अनेक उत्तमोत्तम भावगीतं मराठी साहित्याला दिली आहेत. यातलंच एक गीत आता आपण ऐकणार आहोत, ते राजकवी भारत आंबे यांचे अप्रतिम गीत लता मंगेशकर यांनी गायले आहे, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. अवीट गोडीचं हे गीत कधीही आणि कुठेही कानावर पडलं तर मराठी रसिकाला जागेवरच खेळून ठेवतं. अर्थात यात संगीत आणि लता दीदींच्या आवाजातील अर्थता याचा फार मोठा वाटा आहे. मुळात तांब्यांचे शब्द त्या मागचे अर्थ पंडितजींनी तितक्याच ताकदीच्या आवाजात गाऊन घेऊन या कवीच्या शब्दांचं अक्षरशः चीज केलंय. आणि तांब्यांच्या साऱ्याच कवितांच्या बाबतीत हे विधान सत्य आहे. नदीला पूर आल्यानं एका तीरावर अडकून पडलेल्या कोणा स्त्रीचे हे गाणं असावं असंच वाटतं. किंबहुना नदीला आलेला पूर, सुटलेलं वादळ, काळकुट्ट झालेलं आकाश आणि नदीचं वर चढलेलं पाणी, उतरायची वाट पाहत उभी असलेली कुठली तरी विस्कटलेली स्त्री असं चित्रण हे गाणं ऐकताना डोळ्यासमोर उभं राहतं. ती म्हणत आहे की तिचा प्राण विसावा म्हणजेच पती किंवा प्रियकर नदीच्या पलीकडे तीरावर आहे आणि मी मात्र अलीकडच्या तीरावर अडकून पडली आहे. नदी पार करावी तर ती वैरिणी असल्यासारखी अफाट वाहतीये. तिनं वाट अडवून धरली आहे, जणू काळ नागिणी झाली आहे. आणि ह्याच गाण्याला सुरेख असा संतूर वाद्याचा आवाज सुद्धा खूप छान आपल्याला ऐकायला मिळतो. तर हेच गाणं आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत कशी काळ नागिणी. ऐकूयात हे सुरेख असं मराठी गीत.

0: वाह, विरहाचीच भावना व्यक्त करणार एक गीत आपण ऐकलं, कशी काळा नागिणी. आणि थोडं वेगळा पोत असलेलं पण विरहाचीच भावना व्यक्त करणार रैना बीती जाय, हे गाणं आता श्रोत्यांना ऐकूया का?
1: हो ताई, नक्कीच. आणि आपल्याकडे ते उपलब्ध सुद्धा आहे. श्रोतो, विश्रांतीला जायच्या आधी तुम्हाला म्हणालो होतो की 1972 साली प्रसिद्ध झाला हिंदी चित्रपट होता, जो एका बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. त्याचे नाव होते अमर प्रेम. हा चित्रपट 1970 साली प्रसिद्ध झालेल्या निशी पद्मा ह्या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. शर्मिला टागर, त्यांचा मुलगा सैफ अली खान.

0: स्मिताता, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, आपण जी म्युझिक थेरपी देतो त्यामध्ये सुरांइतकेच शब्दांना पण महत्व असते का?
1: वा ऋषी, काय छान प्रश्न विचारलास. संगीताची व्याख्या म्हणजे डेफिनेशनच अशी आहे की गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्चते. अर्थातच गीत म्हणजे शब्द सुरांनी नटलेलं गाणं, वाद्यवादन आणि नृत्य या तिन्हींचं मिळून बनलेलं असतं ते संगीत. जर आपल्याला फक्त सूर हवे असतील ना, तर थेरपीच्या खूप खोलात जाऊन विचार करायला लागतो बरं का. जसं की क्लायंटची हिस्ट्री वगैरे आपण त्याविषयी आधी बोललेलो आहेत. पण सध्या स्वरसंध्यामध्ये आपण पेशंटवर काम करत नसून सर्वसामान्यपणे संगीत कसं ऐकावं, त्याच्यामुळे कोंडलेल्या भावनांना काढून माणूस पुन्हा सकारात्मक ऊर्जा कशी मिळवू शकतो या दृष्टिकोनातनं शिकत आहोत. ज्यांना फक्त सूर ऐकायला आवडतात ना, त्यांच्यासाठी मी सुचवेन पंडित शिवकुमार शर्मा यांचा राग अंतर्ध्वनी, म्हणजे जणू आपल्या अंतःकरणाचा पडसादच. हा राग एका जागी बसून डोळे मिटून ऐकून पहा बरं. अर्थातच गाडी चालवताना किंवा काम करताना डोळे मिटून भलतेच प्रयोग करू नका बरं का श्रोते हो. तर निवांत एका जागी बसून डोळे मिटून बसा, आडवे पडून ऐकलात ना राग अंतर्ध्वनी तरी चालेल. मन किती शांत झालं तो अनुभव घ्या आणि तो अनुभव कसा होता हे आम्हाला जरूर कळवा बरं का. अर्थातच ते श्रेय त्या महान कलाकारांचंच बरं का.
0: वा ताई, खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून आज तुम्ही श्रोत्यांना संगीताकडे पाहायला तुम्ही सांगत आहात. पण मला काय वाटत आहे की आजच्या जो भागामध्ये आपण जी काही गाणी घेतली ती थोडी जास्त करून गंभीर मूळचीच गाणी होती, नाही का? तर मग आपण श्रोत्यांना एखादं हलकं फुलकं गाणं ऐकवायचं का?
1: जरूर. पहा बरं, एखादी प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटणार आहे, त्याला आपण खूप सुंदर दिसायला हवं ना, म्हणून मग नटतीये मुरडतीये आणि अर्थातच साथीला आहे संतूर, असा गोड मूड पकडणारं एक गाणं ऐकवायचं.
0: नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने गाण्याच्या संदर्भात बोलत त्याच्यावर मला एक गाणं आता सुचलेलं आहे, तेच गाणं आता आपण श्रोत्यांना ऐकूयात. 1973 साली प्रसिद्ध झालेला हिंदी चित्रपट होता जो एका बंगाली कथेवर आधारित होता. 1973 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते सौदागर. हा चित्रपट नरेंद्रनाथ मिश्रा यांच्या रास या बंगाली कथेवर आधारित होता. या चित्रपटाने व्यावसायिक दृष्ट्या चांगली कामगिरी केली नव्हती, तरी 46व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी भारतीय प्रवेश म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे रिमिक्स वर्जन खूप गाजले होते, लोकांना आठवतही असेल वैशाली सामंत यांचं रिमिक्स वर्जन होतं गाण्याचे.

बोलो ते सजना है मुझे सजना के लिए ऐकूया रिमिक्स वर्जन ची छोटीशी झलक आपण आधी ऐकणार आहोत आणि त्यानंतर सौदागर ह्या चित्रपटामधलं ओरिजिनल ट्रॅक आपण ऐकवणार आहोत.

0: आता पुढचं गाणं पण प्रेमाचंच ऐकूया हा, पण यात आहे आपल्या अहंकाराचं पूर्ण समर्पण. जणू तिला प्रेमात सापडलाय अगदी परमेश्वरच. यातही साथीला आहे अर्थातच संतूर.
1: वा, तुम्ही ताई ज्या प्रमाणे समजून देत होता श्रोताना, त्यावेळेला मला फक्त एकच गाणं डोक्यामध्ये आलं, खानदान ह्या चित्रपटातलं. 1965 साली प्रदर्शित झाला होता आणि त्यामधलंच हे अतिशय सुरेख गाणं श्रोते आता आपण ऐकणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, तुम्ही मेरे मंदिर. लता दिदींनी हे गाणं अतिशय सुरेखरित्या गायलेले आहे. चला तर मग ऐकूयात गीत.

0: वाह ताई, आजचा भाग तर खूपच छान रंगला, नाही का? पण काय श्रोतो, आपल्याला वेळेकडे पण लक्ष ठेवणे खूप गरजेचं आहे आणि आता कार्यक्रमाची वेळ पण आता आपली संपत आलेली आहे, त्यामुळे श्रोतो तुम्हाला नेहमीप्रमाणे मी शेवटचं गाणं सोडून जाणारच आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया तुम्हाला जर का आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, व्हॉइस नोटच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू शकणार आहात, त्यासाठी तुम्हाला मी आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय. ज्या श्रोत्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल तर ते प्रश्न आणि प्रतिक्रिया पुढच्या काही भागांमध्ये तुमच्याच आवाजात आम्ही ऐकू शकणार आहोत. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो 7414999185. चला तर मग अशाच काही नवीन वाद्यांसह, नवीन माहितीसह आणि नवीन हिंदी मराठी जुन्या गाण्यांसह पुढच्या भागात आम्ही म्हणजेच आरजे ऋषी आणि स्मिता सोनी आम्ही तुम्हाला पुनश्च भेटायला येऊच. शेवटचं गाणं श्रोते हो तुमच्यासाठी मी सोडून जातोय अतिशय सुरेख हिंदी गाण्यात. ते गाणे आहे 1987 सालच्या एका चित्रपटामधलं. श्रोते 1987 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते इजाजत. हा चित्रपट सुबोध घोष यांच्या जातुग्रह या बंगाली कथेवर आणि 1964 साली प्रदर्शित झालेल्या जतुग्रह या बंगाली चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामध्ये एकूण 4 गाणी होती. ही सगळी गाणी आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली होती. सगळी गाणी ही गुलजार साहेबांनी लिहिलेली होती. या 4 गाण्यांपैकीच एक गाणे आपण आता ऐकणार आहोत. याच गाण्यामुळे आशा भोसले यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. गाण्याचे बोल आहेत मेरा कुछ सामान, अतिशय सुरेख गाणं ऐकणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
2: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोते हो आणि अलककार मित्रांनो तुमच्या गळ्यातील ताईत बनलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो। आज 9 नोव्हेंबर 2025 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 178। सुरुवातीलाच आपण घेऊया सखी संपदा मंचचा अलक, पण त्याच्या आधी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। दिवाळी छान झाली, तुळशीची लग्नही छान झाली, माझ्या मुलीचा साखरपुडा उत्तम झाला, तुमच्या सगळ्यांचे शुभाशीर्वाद लाभले, उत्तम उत्तम प्रतिक्रिया दिल्यात, वेळात वेळ काढून कार्यक्रम केल्याबद्दल धन्यवाद मानलेत। खरंच तुमचं प्रेम आहे म्हणून हा उत्साह द्विगुणित होतो, हा आनंद द्विगुणित होतो। ऐकूया सखी संपदा मंचच्या संकलित केलेल्या अलक, आणि पहिलीच अलक आहे कोल्हापूर येथून स्वप्नजा घाडगे अलककार लिहितात। दादा गेल्यानंतर तिने रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी पाऊल टाकले, वहिनीला मंगल तिलक लावून तिचा हात हातात घेऊन त्या मोकळ्या मनगटावर तिने राखी बांधली। तू माझ्यासाठी दादाच आहेस, माझी काळजी घेणारी, सतत माझ्या पाठीशी राहणारी, गहिवरलेल्या वहिनीने तिला मिठीत घेतले। वा अलककार स्वप्नजाम ही आधुनिक आणि ही नवविचारांचे रक्षाबंधन, नवविचारांची राखी बांधण्याचा हा कार्यक्रम मला आवडला, मला भावला। विचार बदलत गेले पाहिजेत, परिवर्तन ही समाज जिवंत असण्याची नांदी असते, आणि अर्थात परिवर्तन सर्वच क्षेत्रात होणं गरजेचं आहे। उत्तम विचार, खूप खूप धन्यवाद। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलक कडे, जी आपल्याला पाठवले सखी संपदा मंच यांच्या वतीने कोल्हापूर येथील अलककार अनुराधा सुभाष तिवारे। अलककार अनुराधा लिहितात, आजू पणजी आजी पाय अडकून पडली म्हणून देवा घरी गेली ना, आणि समज नसती पडली तर काहीच झालं नसतं ना, 6 वर्षाचा नातू म्हणाला। हो रे बाळा, नसतं काय झालं, आजीनं उत्तर दिलं। त्याचा केविलवाणा चेहरा आजीला मिठी मारत तो म्हणाला, आजू तू ना कधी म्हणजे कधीच पडू नकोस ह। अलककार अनुराधा, खूप छान, खूपच सुंदर, म्हणजे नातवंडांचं आजी आजोबांविषयी असलेलं प्रेम, त्यांच्या नात्यातली तरलता, भावात्मकता अतिशय सुंदर शब्दामध्ये व्यक्त केलीत। आणि खरंच आजी आजोबा म्हणजे आनंदाची परवणी, आनंदाचा ठेवाच नातवंडासाठी। बेंगलोर कर्नाटक येथून सखी संपदा मंचच्या वतीने लिहितात अलककार सौ वंदना प्रशांत सारापुरे। नुकतच नवऱ्याच्या वडिलांचं श्राद्ध दिवस झाला, यथासांग पद्धतीने सगळं पार पाडलं गेलं, पण आज तिच्या आईचा फोटो मात्र माळ्यावर। आई वडिलांना दिलेल्या संस्काराचे पांघरून घेत तिने स्वतःला समजावले, अजून समाज तिच्या आईबाबांना आपले आईबाबा समजत नाही, चूक त्याची नाहीच। अलककार वंदना, वंदन आहे तुमच्या या अलकला। खरंच आहे, आपण कागदावरच त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मिरवतो, म्हणजे जणू जशी स्त्री पुरुष समानता, आजही पुरुष प्रधान संस्कृतीचे चटके स्त्रियांना वारंवार सोसावे लागतात, त्या व्यथा त्या वेदना अशाच पांघरूणामध्ये गुरफटून घेऊन झोपावं लागतं, याचं उत्तम उदाहरण आहे तुमची अलक। खरंच कधी एकच होणार आहे समाज, हा प्रश्न तुम्ही उपस्थित केलात। सखी संपदा मंच पुणे यांच्या वतीने पुढची अलक आपल्यापर्यंत पाठवले अलककार पूनम पवार। अवकाळी पावसाने शेताच्या बांधावर बसून जमीनदोस्त झालेलं पीक भरल्या डोळ्यांनी पाहत होता। डोळ्यासमोर लेकीचं ठरलेलं लग्न आणि पीक पेरणीसाठी घेतलेलं सावकाराचं कर्ज दिसत होत। अलककार पूनम, थोडस वळण अलकने घ्यायला हवं होतं, म्हणजे ती कथा झाली असती, इथे कुठेतरी अपूर्णत्व आलं, पण तरीही पुढच्या वेळेला तुम्ही शिकाल याची खात्री आहे। डोळ्यासमोर सावकाराचं कर्ज आणि लेकीचं लग्न दिसणं आणि मग त्यातून नेमका त्याचा काय विचार झाला, एक ठाम निर्णय त्याने घेतला, इथे अलग कदाचित संपू शकले असती. कदाचित मला वाटतं ते तुम्हाला आता कळलं असावं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, नाशिक येथील सखी संपदा मंच चे अलग काल विशाल लोणारे लिहितात, भारतीय महिला संघाने जोरदार टशन देऊन विश्वकप स्पर्धा जिंकली. त्या आनंदात दिनेशची बहीण आनंदाच्या घरभर उड्या मारत नाचत होती. दिनेश मात्र मक्क बसून होता, खूपच नाराज वैतागलेला. कंपनीने त्याची बॉस म्हणून जागृतीची केलेली नेमणूक त्याला काही केल्या पटत नव्हती. अलंकार विशाल, आत्ताच म्हटलं मी की आत्ताच अलंकार वंदना यांची अलग आणि तुमची अलग सारखीच आहे. पुरुष प्रधान संस्कृती खरंच जागेवर आहे, कागदावर आहे. पुरुष प्रधान संस्कृती ही प्रत्यक्षात त्या ठिकाणी नांदते. पुरुष आणि स्त्री समान त्या ठिकाणी मात्र कधी होतील असा प्रश्न तुमच्याही अलकमध्ये आहे. म्हणजे भारतीय महिला संघाचं त्या ठिकाणी कौतुक करायला गेलेल्या त्या बेलापूरच्या मैदानावरील सीबीडीच्या मैदानावरील तमाम भारतीयांच्या डोळ्याचं पारणं फिटलं जेव्हा महिलांनी विश्वचषक उंचावला. पण घरात आपण किती महिलांना त्या ठिकाणी आनंद देतो, किती महिलांना त्या ठिकाणी घरातल्या महिलांना आपण सन्मानाची वागणूक देतो हा प्रश्न आहे. मला मिळालेला चषक हा तिला मिळालाय किंवा तिला मिळालेलं त्या ठिकाणी पदोन्नती ही माझी आहे असा विचार आपण कधी करणार आहोत का? मला वाटतं तुमच्या जिजींचं म्हणजेच अलंकार स्वप्नच्या घाडगे यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडंच, यांच्या पाठीवर थाप मारावी तेवढी थोडीच, कारण त्या तुमच्याकडून सतत त्या ठिकाणी वेगवेगळे विचार करून घेतात आणि उत्तम उत्तम अलग संकलित करून पाठवतात. अलकर स्वप्नजा धन्यवाद. ऐकूया इचलकरंजी येथील सखी संपदा मंचच्या अलकार अनिता दळवी लिहितात, तुझ्या विरोधात कोणी शब्दही काढला की तू भडकतेस, हे चूक आहे. आई वडिलांच्या पश्चात धाकट्या बहिणी दोघींना जीवापाड जपलेल्या ताईला हे शब्द घायाळ करून गेले. ताई माफ कर ग, तुला दुखावलं पण तुझ्या संवेदनशील स्वभावाला मी कणखर करते. आरूने अंधाऱ्या खोलीला प्रकाशमान केलं. ताईने अरुला कुशीत घेतलं. अलकाने दिता कुठेतरी बिनसल्यासारखं वाटतंय, कुठेतरी गोंधळ झाल्यासारखं वाटतोय. आई वडिलांच्या पश्चात सांभाळणाऱ्या ताईला असं मुरमटासारखं उलट बोलणं कितपत योग्य आहे. आणि जर ते बोललं असेल तर ताई मात्र त्या ठिकाणी त्याचं काहीच वाटून घेणार नाही, कारण करणारा कधीच त्या ठिकाणी कर्तव्यामध्ये कुचराण करत नाही, कर्तव्यामध्ये कुचकामी ठरत नाही. तो आपलं काम करत राहतो, तो फळाची अपेक्षा कधीच ठेवत नाही. काहीतरी विचार करायला लावणारी तुमची अलक आहे आणि तुम्ही विचार करा नेमकं काय म्हणायचं होतं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले तळेगाव दाभाडे येथून अलककार हृदय जॉकी अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगामात आंतरराष्ट्रीय मंच. ते तिला मोलकरण म्हणून संबोधायचे. नवऱ्याने तिचे नाव लक्ष्मी ठेवले. वा वा अलककार अमरदीप, अमर आहात तुम्ही, अलक मधले अमरत्व तुम्ही घेतलेलं आहात. म्हणजे अलक उत्तम लिहिताच पण त्या ठिकाणी अगदी थोडक्या थोडक्यामध्ये लिहिता मांडणी त्या ठिकाणी कमालीची सुंदर करत चाललाय. आणि खरंच आहे ना, आपण हा विचार केला पाहिजे की ती लक्ष्मीच असते आणि ती लक्ष्मीच म्हणून आपण पूजली पाहिजे. ती मोलकरी नाहीये, ती दासी नाहीये, तर ती मालकीण आहे. वा खूप सुंदर, अभिनंदन आणि तुम्हाला मानाचा मुजरा. चला तर अलकमध्ये मी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले चिंचवड पुणे वालेकरवाडी येथून अलकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन यांनी. अथक परिश्रमाने तिने गाण्याचा सराव केला. हळूहळू प्रगती होत गेली. दादांमुळे एक दिवस गाण्याचे व्यासपीठ मिळाले. तिने आत्मविश्वासाने गायले टाळ्यांच्या कडकडाटात. वा अलकार कल्पना, आधीची कल्पना आणि आत्ताची कल्पना याच्यामध्ये खूप फरक झाला. प्रौढत्वाकडे आलात, प्रगल्भतेकडे आलात. आता तुम्ही बऱ्यापैकी कथा लिहू लागलात, पण अजूनही त्या ठिकाणी कथेकडे कथेचा सराव होणं गरजेचं आहे. केवळ प्रसंगापुरती कथा ठेवू नका, कथा फुलवा. म्हणजे एक चांगली सक्षम समर्थ अलंकार कल्पना आम्हाला ऐकायला वाचायला नक्कीच मिळेल. आणि तिला तिचं अभिनंदन, कारण तिला गाण्याचं व्यासपीठ मिळालं. फक्त दादांमुळे मिळालं असं म्हणायच्याऐवजी गाण्याचं व्यासपीठ मिळालं एवढंही चाललं असतं. म्हणजे यशस्वी होण्यासाठी पुन्हा पुरुषाचाच आधार किंवा पुरुषाचीच गरज असं अधोरेखित करण्याची तशी काही आवश्यकता नाही. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया कोथरूड पुणे येथील अलंकार सौ स्वाती गोखले लिहितात, कधीही तिच्याशी न बोलणाऱ्या सासूबाई त्या दिवशी तिच्या घरी जाऊन आल्या. नवीन घरातील प्रत्येक गोष्टीचं आणि सुनेचे त्यांनी मनमुराद कौतुक केले. वा अलंकार स्वाती नक्षत्र आहात, खूप छान आहे. आणि अशा प्रकारे सासवासुनांचं त्या ठिकाणी ज्या वेळेला वैर संपेल किंवा सासवासुनांमध्ये त्या ठिकाणी अनुबंध निर्माण होईल, भावानुबंध निर्माण होईल, ऋणानुबंध निर्माण होईल, त्याला आम्ही तमाम पुरुष म्हणजे खास करून नवरे समाधानाने आनंदाने जगू शकतो. कारण आमचं आम्ही त्या कैचीमध्ये सापडणार नाही. तुमची अलग आणखीन काहीतरी वेगळं सांगणारी पण असेल, कदाचित त्या ठिकाणी सून श्रीमंत आहे म्हणून त्या ठिकाणी सासू कौतुक करते असंही तुम्हाला सुचवायचं असावं. आता सुनेचं सगळीकडे नाव होतंय म्हणून त्या ठिकाणी नावलौकिकाला भूलून त्या ठिकाणी सासू कौतुक करत असेल. माझ्या दृष्टीने सासू कौतुक करते आणि सून त्या ठिकाणी ते कौतुक ऐकते. हा जो काही प्रवास आहे, हे जे काही चित्र आहे, ते माझ्या डोळ्यासमोर आलं आणि एक आदर्श सासू सुनेचं नातं मला त्यात दिसलं. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते ऐकूया अलकर चेतन सुरे सकपाळ विरार पूर्व येथून काय लिहितात. हातात हात घेऊन सोबतीने चालताना पायाखाली काटेरी वाट आली, वादळ आले, पण त्यांच्या हात मात्र कधीच सुटले नाही. त्यामुळेच ते पार केल्यावर त्यांना आता एकत्र पायाखाली मखमाली गालीच्या आणि सुखाचे आनंदाचे दिवस अनुभवायला मिळत आहेत. वा अलकर चेतन, तुम्ही नेहमी चेतन म्हणजेच चेतना आणता, तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी चैतन्य आणता आणि अलगचा कार्यक्रम त्या ठिकाणी असा सुमधूर

तसेच तिचे झाले, पण सूर्यासारखी परोपकारी माणसे समाजात असल्यावर समोर कितीही काळे ढग आले तरी ते लोप पावतात. तिच्या जीवनात असाच एक सूर्य आला आणि तिचा प्रवास आता पहिल्यासारखा सुरू झाला. वा अलकर उपेंद्र, तुमची आणि अलकर चेतन यांची अलग बऱ्यापैकी समान आहे, सारखी आहे. तिथे एकाने हात सोडला नव्हता, तो कायमचा धरला होता, पण हात काही वेळा अपघाताने सुटतो, हात काही वेळा त्या ठिकाणी गैरसमजाने सुटतो, हात काही वेळा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सोडला जातो. यातील अपघाताने सुटलेल्या हाताला आपण काहीच करू शकत नाही. गैरसमजाने हात सुटला तर तो योग्यच आहे, कारण तीच वेळ होती ताटात तुटण्याची, वेगळं होण्याची. पण जर तो हात जाणीवपूर्वक सोडला असेल तर मात्र त्या ठिकाणी विचार करायला भाग पाडलं जातं. इथे दुसरा कोणतरी आपल्याला सापडला आणि पुन्हा ते एका नव उमेदीने, नव चैतन्याने आपण आयुष्य सुरू केलं, ही सकारात्मकता मला तुमच्या आलकमध्ये दिसली. आणि खूप छान, सूर्य त्या सूर्याला उपमाच नाही असं आपण म्हणू शकतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले नेरूळ नवी मुंबई येथून अलककार शैलजा करोडे. अलकर शैलजे लिहितात, आयुष्यभर कुटुंबासाठी मी धाव धाव धावले, आता सेवानिवृत्तीनंतर आराम, आपले छंद जोपासायचे, मस्त राहायचे, पण दुसऱ्याच आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे केलेल्या चाचणीत कॅन्सरचे निदान झाले. माझी सगळी स्वप्ने विरली, पराधीन आहे जगती, दुसरं काय. अलकर शैलजा खरंच आहे, म्हणून म्हणतात चढ्या येत दात नाहीत, दात येत चढे नाहीत. वेळ येते, वेळ असते, त्याच वेळेला ते काय आपण आपल्यासाठी वेळ काढायला पाहिजे आणि आपण आपलं जगणं जगलं पाहिजे. आपण केवळ इतरांसाठी जगत राहतो आणि आपली कामं मात्र तशीच राहून जातात, असं होऊ नये असं सुचवणं आहे तुमची अलक, खूप छान आहे. अलककर नीता देठे माटुंगा मुंबई येथून लिहितात, त्याने तिची भर रस्त्यात छेड काढली, या चुकीसाठी त्याला तिची माफी मागायला सांगितली. सांगितली तर खरं, पण घरातून बाहेर न पडण्याची शिक्षा तिला सुनावण्यात आली. बापरे, अलकर नीता हा अन्याय आहे. म्हणजे त्याला त्या ठिकाणी माफी नाही, माफी मागितली, त्याला त्या ठिकाणी माफ केलं नाही केलं, त्याला शिक्षा झाली नाही झाली, पण तिला मात्र घरातच बस, आता मोठी झालीस, याचा काय अर्थ आहे. आणि हा कोणता न्याय, हा सरळ सरळ स्त्रीवर झालेला अन्याय आहे. आणि आज आपण अशाच अलक ऐकतोय, अशा आशयाच्या अलक ऐकतोय की कागदावर त्या ठिकाणी स्त्री ही मुक्त आहे, स्त्री पुरुष समानता आहे, पण कायदा मात्र स्त्रीच्या बाजूने असूनही स्त्रीला सर्वांगीण प्रगती करण्यासाठी आजही इतरांवर अवलंबून राहावं लागतं आणि तिच्या वाट्याला दुःख वेदना आहे. जाऊ नका कुठेही, ऐकत राहा पुढील आवाज 107.8 FM, आनंदी राहा, आनंद लुटा.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: अभी कोई चाहे तो हमसे कुछ भी करवा सकता है, या हम खुद चूज करते हैं उठना है या उठना है, बैठना है, खड़े होना है, हाथ ऊपर करना नीचे करना है? ये शरीर हमारी मर्जी से चलता है या औरों की मर्जी से चलता है? हमारी मर्जी से चलता है। हमारे मूड आजकल किसकी मर्जी से चलते हैं? कोई हमसे प्यार से बात करे, हमें रिस्पेक्ट दे, सम्मान दे, आगे रखे, हमसे पूछे हर चीज, तो ऑटोमेटिकली हमारा मूड क्या हो जाएगा? और कोई हमसे नहीं प्यार से बात करे, रूडली बात करते, इरिटेट करे, तो ऑटोमेटिकली हमारा मूड क्या हो जाएगा? तो इसका मतलब हमारा मूड, हमारी मन की स्थिति किसके कंट्रोल में है? किस किस के पास हमारी मन की स्थिति का कंट्रोल है आजकल?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग तो प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता आज जगदीश सोबत रंगत आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 9 नोव्हेंबर 2025 आणि तुम्ही ऐकत आहात प्रयोग क्रमांक 178। आतापर्यंत ऐकलेल्या अलक एकापेक्षा एक सुंदर होत्या, बहारदार होत्या, अभ्यासपूर्ण होत्या, चिंतन मनन करायला लावणाऱ्या होत्या आणि आशय संपन्न होत्या। ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले मुंबई येथून अलंकार सौ शीतला देवी सुनील कुलकर्णी यांनी। त्यांनी दुकानात काम करणारी महाविद्यालयात शिकणारी ती मुलगी पाहिली जी काम करता करता मध्ये आपला अभ्यास करत होती, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर आपला मुलगा आला जो क्लास लावून भरपूर पुस्तके घेऊन देऊन सुद्धा अजिबात अभ्यास करत नव्हता। अलंकार शीतला देवी अर्थात ज्याचं ज्याचं प्राक्तन, ज्याचं ज्याचं नशीब, अभ्यास करणं किंवा कष्ट करणं हे प्रत्येकाला जमतच असं नाही, त्याला दुसरा कोणत्या तरी कल असेल, पण मिळालेल्या ज्ञानाचा, मिळालेल्या संधीचा उपभोग घेता येत नसेल, उपयोग करून घेता येत नसेल तर आपण खरंच करंटे। आणि अशी करंटी मंडळींना सावध करणारी तुमची अलग खूप छान आहे, भावली। चला तर अलग प्रेमी रसिक श्रोते हो, ऐकूया पंढरपूर अलकार जयश्री शिंदे रत्नश्री अटोपण नावाने लिहितात। पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला, तिच्याबद्दल खरे कळल्यावर त्याला धक्काच बसला, तरी त्याने तिच्यावरील प्रेम व्यक्त केले। ती उदास हसत म्हणाली, तुळस कितीही पवित्र असली तरी तिची जागा अंगणातच असते, ती घरची लक्ष्मी कधीच बनत नाही। अलकार जयश्री, तुळशीची व्यथा, तुळशीची वेदना तुम्ही सांगितलीत, पटली। तिच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं असेल म्हणून ती राणी होऊ शकत नाही, लक्ष्मी होऊ शकत नाही, पण ती प्रगल्भ विचारांची आहे, पोक्त विचारांची आहे, आणि विशेष म्हणजे तुळशीचा विवाह झाल्याशिवाय कोणाचाच विवाह होत नाही, हे अत्यंत महत्वाचं आहे। हे तुम्ही तुमच्या अलकमधून अधोरेखित केलं, मांडलत, धन्यवाद। चला तर ऐकूया अलंकार संगीता राजेंद्र पाटील शिरपूर धुळेतून लिहितात। ती शाळेत आल्यावर तिला कळले आज कार्यक्रम आहे, तिच्या मनात आले हा कार्यक्रम माझ्या बढतीसाठी असेल, पण तिला नंतर कळले की तिची बदली झाली आहे म्हणून हा निरोप समारंभ आयोजित केलाय। अलंकार संगीता, आपल्या आयुष्यामध्ये संगीत असतच, ते कधी तरल असेल, सूक्ष्म असेल, कधीतरी भावपूर्ण असेल, तर कधीतरी उदासपणा असेल। अपेक्षांचं ओझं आपण ठेवलं की मग आपण त्या ओझ्याखाली दडपले जातो, गाळले जातो, आणि मग आपलं आयुष्य विचित्र होतं। कोणताही निरोप समारंभ असो, निरोप समारंभ मिळतोय याचा अर्थ त्या व्यक्तीने आपलं आयुष्य शाळेसाठी खर्ची घातलंय आणि त्याची ती पोचपावती आहे। चला तर ऐकूया नागपूर येथील अलंकार उज्ज्वला धांडे काय लिहितात। राहून राहून त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते, अंधाऱ्या खोली तो रडत बसला होता, अचानक त्याच्या आजोबा आले, त्यांची मनस्थिती पाहून म्हणाले, अरे खुळ्या लाचार न होता सूर्यपूल हो, आणि मग जग असे अंधाराला कवटाळू नकोस। वा अलंकार उज्ज्वला, उज्ज्वल भवितव्य तुम्हाला मी म्हणतो ना नेहमी, ते यासाठीच विचार मांडता, थोडस अजून कथेकडे वळा, आणि कथेकडे वळालात की हीच, हाच विचार, हाच प्रसंग, हीच घटना आणखीन रुचकर होईल, खुसखुशीत होईल, आनंददायी होईल आणि समोरच्याला त्या ठिकाणी समजावून सांगणारे होईल। पण खरंच आहे, लाचार होण्यापेक्षा सूर्यपूल व्हावं, लाचार न होता सूर्यपूल हो, हे चार पावसाळे जास्त बघितलेले आजोबाच सांगू शकतात आणि मला खात्री आहे त्या अंधाऱ्या खोलीत आजोबांच्या या विचारांचा प्रकाश पडला असेल. ऐकूया तालुका जिल्हा पालघर येथील अलंकार सौ दीपाली दिलीप पिंपळे लिहितात आईची माया. आई बापाविना वाढलेल्या संदीपला आईची माया कशी असते कधी कळलेच नाही. राधा पत्नी म्हणून घरात आल्यावर प्रेमाने तिचं सगळं प्रेमाने करायची तेव्हा त्याच्या मनात विचार यायचे अशीच असेल का आईची माया. अलंकार दीपाली अशीच असते आईची माया. आईची माया हीच आहे जिची छाया जागोजागी असते. आई गेल्यावरही तिची माया आपल्याबरोबर असते आणि राधेने आईच काम केलं म्हणून बऱ्याच वेळा असं म्हणतात की पत्नीत नवरा सगळीच नाती शोधतो ती उघाच नाही. ऐकूया अलंकार सुलभा सत्तुरवार पुणे लिहितात हक्क सोड पत्रावर सही करण्यासाठी नाराजी होऊन 7 वर्ष झाली माहेर तुटले होते. ऐन दिवाळीत अपघात होऊन पतीला दवाखान्यात दाखल करायला लागले. जीव गोळा करून ती तिथे बसली असताना पाठीवर आश्वासक हात नि ताई ताई अशी हाक ऐकून तिने वर पाहिले तर भाऊ म्हणत होता काळजी करू नको मी आहे पाठीशी. आणि नेत्राच्या निरंजनाने तिथेच त्याला औक्षण केले. वा वा अलंकार सुलभा सुलभ पद्धतीने तुम्ही भाऊ बहिणीतलं नातं मांडून दाखवलं. अगदी भाऊबीजेच्या दिवशी वाचावी अशी तुमची अलक आहे आणि त्या भावाला मानाचा मुजरा लुटूपुटूचं भांडण इस्टेटीसाठी संपत्तीसाठी करू नका. संपत्तीसाठी एकमेकांचे वैरी होऊ नका. हा संदेश देणारी तुमची दमदार अलक मला प्रचंड आवडली. चला तर ऐकूया बेंगलोर कर्नाटक येथील अलंकार परवीन कौसर यांची अलक. समाजसेविका म्हणून आज तिचा सत्कार करण्यात आला होता. तिला तिच्या निस्वार्थ सेवेबद्दल विचारले असता तिने सांगितले की बाळ कडू तिला तिच्या आईकडून मिळाले होते. तीच नेहमी तिच्या पाठीशी प्रेरणा बनून राहत होती. जरी तिला तिच्या सासरी विरोध होत होता तरी ती खंबीर होती तिच्या आईसारखीच. वा ज्याला आई नाही त्याला काय नाही आणि आई म्हणजे परमेश्वरच. आई म्हणजे आपला पाठीराखा. आई म्हणजे आपला गुरु. आई म्हणजे आपला सखा. आई म्हणजे आपली स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम. वा वा आई आई आई सर्वत्र असते ती आपली आई. तिला मुलांना घडवण्याची नसते घाई. ती त्यांच्या आयुष्यामध्ये ओतत असते कष्टाची शाई. अशी असते तुमची आमची सगळ्यांची आई. अलंकार विमल बागडे नाशिक येथून लिहितात बाहेरचा लखलखाट पाहून तिच्या मनातील अंधार अधिक गडद झाला. अलंकार विमल असं समाज विनमुख होऊन कसं चालेल. समाजाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. समाजातलं योग्य ते घेतलं पाहिजे आणि अयोग्यावर टिप्पणी केली पाहिजे टीका केली पाहिजे असं जगता यायला पाहिजे. बाहेरच्या लखलखाटाला पाहून आपण जर अंधारे झालो आपल्या मनातला अंधार म्हणजे आपल्या मनातलं दुःख अधिक गडद झालं तर त्या दुःखाची वेदना अधिक सल देऊन जाईल आणि सतत त्या ठिकाणी आपण तोच विचार करत राहू आणि आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. ऐकूया अलंकार सौ क्षितिजा कुलकर्णी रुकडी तालुका हातकडंगले जिल्हा कोल्हापूर लिहितात मेणबत्ती. वाढलेली मेणबत्ती जळत जळत कधी संपली कळलंच नाही. अलंकार क्षितिजा असंच असतं समाजसेवी किंवा सेवाभावी वृत्तीच्या माणसांचं. ते कधी त्या ठिकाणी संपतात इतरांची सेवा करता करता इतरांची शुश्रूषा करता करता समाज कार्य करता करता मेणबत्ती सारखा त्यांचा देह हा संपून जातो निष्प्राण होऊन जातो. पण त्या देहाची आठवण कायमची राहते. जसं वितळलेलं मेण हे तिथेच त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतं. इथे आणखीन एक अर्थ मला लागतो. वाढलेली मेणबत्ती जळत जळत कधी संपली कळलंच नाही. आता जर तिला कळलं नसेल तर मेणबत्तीने हे लक्षात घ्यावं की आपलं जळण्याचं काम आहे पण ते प्रकाश देण्यासाठी. आपलं जळण्याचं काम हे त्या दिव्यासाठी नाही आहे. दिवा किती प्रकाशित आहे दिवा कसा सगळीकडे प्रकाश देतो दिवा प्रदूषण मुक्त आहे हा विचार करण्याचा आपलं आयुष्य नाही. हाही संदेश खरं म्हणजे मला तुमच्या अलंकमधून लाभला. मी नेहमी तुमच्याबद्दल म्हणतो मध्यंतरी आपलं थोडंसं बिनसलं होतं म्हणजे तुम्ही रागावला होतात रुसला होतात आणि रुकडीला निघून गेला होतात, म्हणजे तिकडेच थांबला होतात. अलग पाठवायच्या बंदरला होतात. अलग कर भार्गवी, तर माझ्यावर का रुसले काय माहीत नाही, तिला म्हणावं मामाने आठवण काढले, भाचीने अलग पाठवाव्यात असाही विचार व्यक्त केलाय असं सांगा. आणि नियमितपणे आता अलग पाठवा, पुन्हा समूहातून बाहेर पडू नका. ऐकूया अलगकार पुरुषोत्तम इंगळे कोथरूड पुणेतून लिहितात. ते दोघे रस्ता ओलांडत होते. तिने त्याचा हा त्याच्या हातात पांढरी काठी पाहिली, त्याचा हात धरला, रस्ता ओलांडला. आता ते जीवनसाथी आहेत. ती बोलत असते, तो मुकेपणे ऐकतो फक्त. अलगकार इंगळे, इंगळी दसली मला इथे पुरुषाने गप्प राहावं या विषयाची. आणि खरंच आहे, मुकेपणाने ऐका म्हणजे मुकेपणाने राहा, मुक्याचं व्रत घ्या, तुमचा संसार फलदायी होईल, सुखाचा होईल, आनंददायी होईल. आणखीन एक गोष्ट अलगकार पुरुषोत्तम, तुम्ही पुरुषोत्तम आहात, त्यावेळी तुम्ही आणखीन एक मस्त गोष्ट सांगितलीत की धरलेला हात सोडायचा नसतो. आजच्या अलगचे वैशिष्ट्य आहे की तिसरी अलग आहे हात धरायला सांगणारी. जसा मी तुमचा धरलाय, तुम्ही माझा धरलाय, आणि आपण दोघांनी मिळून पुणेरी आवाज 107.8 FM धरलाय. आणि पुणेरी आवाजने अलगकरांना सतत त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा हात धरलाय. किती मस्त गोफ विणलाय बघा तुमच्या आमच्या नात्याचा. अलगकर पुरुषोत्तम धन्यवाद. चला तर ऐकूया पुढची अलग, जी आपल्याला पाठवली हुमगाव सातारा येथून अलगकर रघुनाथ आनंदराव भिसे यांनी. अलगकर रघुनाथ लिहितात, सांसारिक मुलगी सासरी गेल्यावर सुद्धा आपला वेगळा ठसा उमटवते. सासू सासरे जाऊ नणन दीर यांना आपलेचे करून संसाराची गाडी हाकत घराचे नंदनवन करून नवरदेवाची मान उंच करतात आणि सुखी राहण्याचे सूत्र इतरांनाही शिकवतात. अलगकर रघुनाथ, खरं म्हणजे इथे कथा नाहीये, पण मला विचार आवडला. मी म्हटलं आपण कथा शोधूया, म्हणजे एका सांसारिक मुलीची कथा इथे होऊ शकते. तिने सगळ्यांना खुश केले एका ओळीत. तिने सगळ्यांना खुश केले किंवा तिने माहेरचे संस्कार सासरला पेरले आणि सगळे तिच्या वर्तनावर खुश झाले. अगदी छोटीशी दोन वाक्यांची कथा होते. जसं आमच्या अलगकार क्षितिजा पलीकडची कथा लिहितात, आणि दोन ओळीमध्ये, म्हणजे मी म्हणून नेहमी म्हणतो अलग असते छोटी, गोष्ट सांगते मोठी. ऐकूया पुढची अलग. अलगकार एकता माने हिरानंदानी इस्टेट ठाण्यातून लिहितात. अलगकार एकता, तुम्ही मध्यंतरी खूप रागवला होतात आणि तुम्ही त्या ठिकाणी अलग पाठवायचं विसरला होतात. कदाचित कामाच्या व्यापात राहून गेलं असेल, पण पाठवत राहा. अलगकार एकता लिहितात, यशवंत आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर विटा माती उचलण्याचे काम करणाऱ्या रामूला पाहून खुश झाला. जेव्हा त्याच्या सेक्रेटरीने विचारले की या भिकारी हा भिकारी इकडे काय करत आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, भीक मागण्यापेक्षा कष्ट करून काम असे सांगितले. त्याचा अभिमान जागा झाला, स्वाभिमान जागा झाला. आज तो स्वतः कमवत आहे. अलगकर एकदम मानाचा मुद्रा द्यायला पाहिजे मला, पण कथेकडे वळायला पाहिजे, कथेकडे यायला पाहिजे, कथा मांडली पाहिजे. अलगकर मित्रांनो लक्षात ठेवा, फलश्रुती मांडू नका, पर्याय मांडू नका, किंवा त्याच्याबद्दल तुम्ही कोणत्याही प्रकारचं काय मांडायचंय ते सांगू नका. ते अलगकरांना सोडा, ते आपापच तुम्हाला काय म्हणायचंय ते त्यांच्या लक्षात येतं. सगळे अलगकार सुज्ञ आहेत. ऐकूया अलगकार अविनाश तुकाराम तायडे डोंबिवली पूर्व येथून लिहितात. शाळेच्या प्रांगणात झाडाखाली वर्ग भरला होता. सरांना याला वेळ असल्याने तो खुर्चीत बसून शिकवण्याची नक्कल करू लागला. सर येताच तो घाबरला. सरांनी त्याला प्रेमाने जवळ घेऊन हक्काच्या खुर्चीचे महत्व सांगितले. आज तो जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीत बसलेला आहे. वा अलगकार अविनाश, पण मी काय सांगू, तुम्ही अलगकरांच्या खुर्चीत बसायचं सोडून देता आणि मग मध्येच त्या ठिकाणी तुम्ही अलगकरांची खुर्ची सोडून तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी आपल्या कामात मशगूल होता, आठवलं की मग पुन्हा लिहिता. असं नका करू, लिहित चला, पाठवत चला. किती छान अलग लिहिली बघा त्या गुरुजींना मानाचा मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते, 9 नोव्हेंबर 2025 प्रयोग क्रमांक 178 मधील शेवटचे अलग नागपूर येथील अलगकार स्वप्ना प्रशांत जगदळे. नुकत्याच 10वीत नापास झालेल्या आशावादी मुलाच्या अपयशाचा उत्सव पालकांनी मोठ्या आनंदाने साजरा करून पुढील भविष्यासाठी त्याच्या आशा पल्लवित केल्या. अलगकार स्वप्ना 2 ते 3 वाक्यामध्ये अलग असावी याचा अर्थ ती ओळ मोठी असावी असं नाही. नुकताच तो 10वीत नापास झाला होता. मुलाच्या अपयशाचा उत्सव पालकांनी साजरा केला, इथपर्यंत कथा केली असती तरी त्याला भविष्यात आशा पल्लवित झाल्या असं म्हणता आलं असतं, असं सांगता आलं असतं. कथा अगदी थोडक्यात मांडत चला, फापट पसर नका ठेवू. सर्व अलकरांनी नम्र विनंती आहे, अलकर राजेंद्र वैशंपायन, अलकर मयुरेश देशपांडे, अलकर विश्वेश देशपांडे वनगे कुटुंबीय, अलकर विद्याराणी मलवडकर, अलकर उपेंद्र रोहणकर, आणखीन बरीच खरं म्हणजे मला नावं सांगता येतील, आमचे अलकर हेमंत कुलकर्णी आहेत, अलकर अमरदीप आहेत, बऱ्याच जणांचे अलक नितांत सुंदर असतात. अलकर विमल बागडे, अलकर क्षितिजा कुलकर्णी एक एक दोन दोन वाक्यामध्ये अलक लिहितात. तुम्ही त्या ठिकाणी तसा प्रयत्न करा, समर्थ सक्षम अलकर व्हा. आरजे जगदीश इथे विश्रांती घेतो, थांबतोय, परत नक्कीच भेटू आपण 16 नोव्हेंबर 2025 च्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी राहा, आनंद लुटा, ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM, तुमचं लाडकं रेडिओ चॅनल.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
4: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर. कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज,
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: बाप पुराणी बडी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टॅल्जिक खजिना. बात पुरानी बड़ी सुहानी, फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.
3: नमस्कार. 107.8 पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात आपण जुन्या चित्रपटावर रेडिओ गप्पा मारत आहोत. मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीत मराठी सिनेमाचे योगदान खूप मोठे आहे. या सिनेमाचे मुहूर्तमेढ किंवा बोलोपट, पहिला मराठी बोलोपट ज्या चित्रसंस्थेनं सुरू केला होता ती प्रभात चित्रसंस्था, ही येत्या 1 जूनला म्हणजे या आठवड्यातच आपली 91 वर्ष पूर्ण करत आहे. या प्रभात चित्रसंस्थेचा जो कालखंड होता मराठी चित्रपटांचा, तो मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ होता असं म्हटलं जातं. त्यांनी अतिशय उत्तमोत्तम सामाजिक, धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक असे चित्रपट आपल्याला दिले. वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले आणि आपल्या पुणेकरांना खूप आनंदाची बाब अशी की ही प्रभात संस्था पुण्यामध्ये होती आणि आज जिथे लॉ कॉलेज रोडवर फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट आहे इथे पूर्वी प्रभातचा स्टुडिओ. तर या प्रभातच्या स्टुडिओची माहिती, या प्रभातच्या स्टुडिओच्या चित्रपटांची माहिती, त्या चित्रपटातलं योगदान आणि या चित्रपटांनी मराठी सिनेमाची जी वाढ केली होती, ज्या पद्धतीने मराठी सिनेमा पूर्ण भारतामध्ये एक त्याने एक साधं वजन निर्माण केलं होतं, या चित्रसंस्थेबद्दल, त्यातल्या चित्रपटांबद्दल बोलण्यासाठी आज माझ्यासोबत चित्रपट अभ्यासक श्री मधु कोतर आहेत. आपण त्यांच्याशी आज आणि उद्या याच चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. प्रभात चित्रसंस्थेबद्दल आपण सर्वजण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी 107.8 पुणेरी आवाज. पोतदार सर, मी आपल्या श्रोत्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो.
4: नमस्कार
3: सर. या आठवड्यातच म्हणजे 1 जूनला प्रभात चित्रसंस्था ही आपला 91 वाढदिवस पूर्ण करते. 91 वाढदिवस आहे
4: हो, 91 वाढदिवस आहे. ते कोल्हापुरामध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली होती 1 जून 1929 या रोजी. कोल्हापुराची मंगळवारपेठ आहे, त्या मंगळवारपेठेत एका छोट्या जागेची सुरुवात झाली होती. खरं म्हणजे आपल्याकडे काय असतं माहिती का, काही जुन्या संस्था असतात ना, त्यात मतभेद होतात, मंडळी फुटतात आणि महाराष्ट्र फिल्म कंपनी म्हणजे बाबूराव पेंटरांची अतिशय चांगली फिल्म कंपनी होती आणि त्या काळात मुखपट व्हायचे. तर बाबूरावांच्या हाताखाली 4 असे दिग्गज माणसं होती अतिशय तयारीची. ते म्हणजे शांताराम बापू हे दिग्दर्शन बघायचे, नंतर केशवराव भायबर हे फोटोग्राफी बघायचे, साहेब मामा होते ना साहेब मामा फत्तेलाल हे कला दिग्दर्शन बघायचे, म्हणजे आर्ट डायरेक्शन त्यांच्याकडे होतं. आणि विष्णुपंत दामले म्हणून जे होते ना हे ध्वनी म्हणजे ध्वनी मुद्रण यात अतिशय तरबेज होते, तयार होते. तुम्ही मंडळी अगदी अंग मेहनत करून अगदी रक्ताचं पाणी करून तिथे काम करत होते, पण त्यांना पगार मिळतो नाही मिळत असं काही काही होत असताना न्याय अन्याय याच्यात काही त्यांचे जरा मतभेद झाले आणि त्यातनं ही 4 मंडळी फुटली. बरं, आता यांना मदत कोण करणार? तर त्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये एक सराफ होते, नेहमी भेटायला यायचे तिथे, सीताराम पंत कुलकर्णी नाव होते कोल्हापूरचे, त्यांनी यांना आर्थिक मदत केली, या मंडळींनी थोडं भांडवल घातलं आणि अशा पद्धतीने हे 5 लोक 5 पांडव म्हणतात त्यांना प्रभातचे, म्हणजे शांताराम बापू, धायबर गणपत, आपले विष्णुपंत दामले, साहेब मामा फत्तेलाल आणि सीताराम पंत कुलकर्णी सराफ, असे 5 पांडव. या 5 जणांनी मिळून कोल्हापुरात 1 जून 1929 रोजी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली असं ते आहे. आता प्रभात फिल्म कंपनी जी स्थापन झाली ना, त्यावेळी भारतात एकही मोठी फिल्म कंपनी नव्हती.
3: बरोबर,
4: प्रभात फिल्म कंपनीचा आदर्श ठेवून त्यानंतर 2 मोठ्या फिल्म कंपन्या झाल्या. एक म्हणजे कलकत्त्याची न्यू थिएटर्स, कलकत्त्याला सिरकार नावाचा एक बंगाली माणूस होता त्याने त्याच्या मालकीची ती न्यू थिएटर्स होती. हा, आणि त्यानंतर मुंबई ज्याच्या यांनी बॉम्बे टॉकीज सुरू केली. हा, आपल्या या पहिल्या देवी कोण आपल्या देवीकराणीने सुरू केली, तिचं नाव आहे या लोकांनी. पण प्रभात फिल्म कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे, प्रभात फिल्म कंपनीने जे जे पायंडे पाडले, जे आदर्श होते ना, ते या बाकीच्या फिल्म कंपनींनी फॉलो केले. आणि प्रभात फिल्म कंपनीचं काय माहितीये का, मुख्य म्हणजे तीन टप्पे. तर पहिला टप्पा म्हणजे काय माहितीये का, त्यांचे काही मुखपट, सहा फक्त मुखपट आहेत, फक्त सहा मुखपट. आणि ते कोल्हापूरमध्ये त्यांनी तीन चार चित्रपट तयार केले, हा एक कोल्हापूरचा काळ. त्यानंतर 1934 साली प्रभात पुण्याला आली, आणि 34 ते 44 हा खरा प्रभातचा वैभवाचा काळ
3: आहे,
4: भरभराटीचा काळ. आणि प्रभातचे सर्वोत्कृष्ट चित्रपट या काळात तयार झालेले आहेत.
3: बरोबर, बरोबर.
4: हा, आणि 53 साली ती लिक्विडेटरच्या ताब्यात. तो जो काळ आहे ना, तो असा मावळता, ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे अस्तमानीचा किंवा असं फार, त्यात असं तेजस्पुंज असं
3: पडझडीचा
4: काळ आहे. तीन टप्पे. पण मला असं वाटतं बरं का, प्रभाकर बोलताना अजून मी मधला काळ सांगितला, म्हणजे 34 ते 44 त्यात उत्तमोत्तम चित्रपट तयार झाले.
3: त्या काळात आपण बोलू जास्त बोलायचं,
4: आपण
3: वैविध्यमान काळ होता,
4: वैविध्यमान काळ आहे. प्रभातचं वैशिष्ट्य 24 वर्ष, 29 ते 53, या 24 वर्षात त्यांनी 6 मुखपट आणि 48 चित्रपट तयार केले. पण प्रत्येक चित्रपट हा उत्तम चित्रपट आहे. आता बॉम्बे टॉकीजचा सुद्धा तेवढाच काळ आहे बघा, त्यांनी जो 40 चित्रपट तयार केले. आणि न्यू थिएटर यांनी प्रचंड, म्हणजे जो 150 चित्रपट, त्यांचा जो स्पॅन, त्यांचा जो 24 वर्षात आहे, 34 ते 54, पण त्यांनी जो 150 चित्रपट निर्माण केले. पण प्रभातची गंमत आहे ना, प्रभातचं काय होतं माहितीये का, त्या मंडळींकडे कल्पकता होती, कलात्मकता होती, भव्यता होती. म्हणजे हे सगळं बघून प्रेक्षक अक्षरशः दिपून जायचे. प्रभातचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं बरं का, की चित्रपट हा धंदा निश्चित आहे, धंदा आहे, तर धंद्याच्या जोडीला ध्येय सुद्धा असू शकतं हे प्रभातच्या मंडळींनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचा प्रत्येक चित्रपट, मी फक्त 40 चित्रपट म्हणतो ना, पण प्रत्येक चित्रपट हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात रंजकता आहे, त्यात प्रेरकता आहे, उद्भोक्ता आहे, उद्बोधक आहे सगळे पिक्चर असं आहे. आणि एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मी प्रभातचं सांगतो बरं का, न्यू थिएटर्स मी मगाशी उल्लेख केला ना, त्यांच्या चित्रपटांमुळे ते चित्रपट प्रादेशिक वाटतात, म्हणजे बंगाली वाटतात. पण प्रभातचा चित्रपट हा कधीही प्रादेशिक वाटत नाही, हा भारतीयच वाटतो. त्याचं कारण असं आहे, आणि प्रभात व्याप्ती प्रभातच्या मंडळींच्या डोळ्यासमोर भारतीय समाज होता, इथल्या समाजाची सुखदुःख होती, त्यांची संस्कृती होती, आणि त्याचं यथार्थ दर्शन दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. आणि मुख्य काय माहितीये का, हे सगळं दाखवताना त्यांनी अभिरुचीची पातळी कधीही सोडलेली नाहीये. साधं सांगतो, माणूस चित्रपट हा वेश्येवरचा आहे, पण त्यांनी कधी असे वाईट दृश्य त्यात दाखवलेले नाहीये. ते जो संयम आहे ना, तो फार महत्वाचा आहे. आणि प्रभातने अभिरुची उच्च ठेवलेली कायम. आणि एका वाक्यात सांगू का, की सर्व कुटुंबाने एकत्र बघून बसून बघावा असा निर्मळपणा आणि पावित्र्य त्यांच्या चित्रपटात होतं, हे त्यांनी शेवटपर्यंत राखलं होतं. म्हणजे प्रभातचं वैशिष्ट्य आहे,
3: चित्रपटातून सामाजिक संदेश द्यायचा असेल, ऐतिहासिक चित्रपटातील शौर्य आणि भौतिक चित्रपटातील भक्ती संदेश रसिकांच्या मनात कायम ताजा ठेवली. प्रभातची तुतारी जी होती, त्याचा पण वेगळा इतिहास आहे. मंगलमय चित्रपटाची गांधी माहिती.
4: हो हो, बरोबर आहे.
3: तर या तुतारीबद्दल काय सांगाल तुम्ही, प्रभातची तुतारी?
4: प्रभातच्या मुखपटात गुलाबबाई नावाच्या एक बाई होत्या, तर मुखपटात त्या काम करायच्या. तर त्या काय म्हणते, प्रभातची तुतारी तुम्हाला पाहिली ना, तर कमनीय भांड्याची आहे ती, कमनीय भांडा ज्याला म्हणतो आपण, तशी तशी तुरतुरी तशा शिडशीत त्या बाई होत्या. त्या शेवटी पुण्यात तिथे प्रभात रोडला चतुर नावाचा बंगला होता, त्या बंगल्यात राहायच्या त्या बाई, वाढल्या त्या आता त्याला बरीच असेल. तर त्यांच्यावरती सुरू तुतारी केली होती. हा, पण नंतर पुण्याला जेव्हा प्रभात आली ना, तेव्हा ही तुतारी पुन्हा एकदा बदलली
3: आहे,
4: पुन्हा एकदा बदलली. त्यावेळी विजया भारद्वाज नावाच्या बाईंकडनं ती तुतारी, अशी तुतारीवाली केली असं आहे. आणि प्रभात म्हणजे सूर्य, म्हणजे सकाळ, त्यामुळे ती जी बाई आहे ना, तिथं पूर्वेला तोंड आहे बघा, नकाशात आपण उजवीकडे जी पूर्व दाखवतो, पूर्वेला तोंड आहे. राजकुमारची ती कमळात उतरणारी लक्ष्मी पश्चिमेला आहे, प्रभातची उतारी तुतारी वाजवणारी बाई पूर्वेला तोंड आहे. अशी गंमत आहे ती.
3: बर बर. तर मला वाटतं सर आपण आता चित्रपटांविषयी बोलायला लागू की भारतातला पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा हा प्रभात चित्र संस्थेनं तयार
4: केला. हो. चित्र
3: 6 फेब्रुवारी 1932 आपला हिंदी चित्रपट आल्यानंतर 7-8 महिन्यामध्ये हा सिनेमा आला होता.
4: हो बरोबर आहे, बरोबर आहे.
3: तर या सिनेमाबद्दल काय
4: सांगतो? या शांताराम बापूंना एक जरा अशी एक दृष्टी होती, त्यांनी मराठीत नाही हा चित्रपट दोन्ही भाषांमध्ये काढला.
3: भाषांमध्ये
4: म्हणजे हिंदीत पण काढला, मराठीतही काढला, त्यांनी हिंदीत पण काढला. आणि काय तर त्यावेळी टीचरवर नाटकाचा फार परिणाम होता. गोविंदराव टेंबे होते ना, ते हिरो होते आणि त्यांची नाट्यसंस्था होती, स्वतः नाटकात काम करणार अतिशय देखणे असे होते गोविंदराव टेंबे. संगीताचा अभ्यास होता, उत्तम गायक होते. त्यामुळे काय झालं, त्याचं संगीत, गीत, गाणं, अभिनय सगळं गोविंदराव टेंबेंनी आणि दुर्गा कोट्यांसारखी अशी चांगली सुशिक्षित ही त्यांना मिळाली. पहिल्या ह्याच्यात बावरा पेंढारकर सारखा खलनायक मिळाला, त्यांनी त्यात याचं काम केलं गोविंदराव गंगानाथाचं. माथा विनायक सारखा माणूस मिळाला आहे, असे चांगले भलीभली मंडळी मिळाली. एक सुरुवात होती, त्यामुळे सुरुवातीला काही ध्वनी मुद्रणात काही अडचणी आल्या, फोटोग्राफीत काही अडचणी आल्या, असं काही अडचणी आल्या, पण चित्रपट चांगला झाला आणि मॅजेस्टिक मध्ये हा लागला होता आणि चांगल्यापैकी लोकांनी चांगला त्याला प्रतिसाद दिला होता.
3: अयोध्येचा राजा,
4: अयोध्येचा राजा चांगला प्रतिसाद दिलेला.
3: 1933 साली त्यांनी सैरंद्र नावाचा एक चित्रपट
4: केला होता,
3: रंगीत होता.
4: प्रभातचं काय मंडळी काय माहिती का, नवीन आव्हान स्वीकारण्याची फार वृत्ती होती. त्यांनी अनेक गोष्टी मी मधोमध सांगेन, तर पहिला रंगीत चित्रपट सैरंद्री हा प्रभातने तयार केलेला आहे. सैरंद्री हा चित्रपट 1933 साली त्यांनी केलाय. आता काय झालं, त्या चित्रपटात ती जी मिळणं जुळणं तो जो प्रकार होतो ना कलरचा, रंगसंगती ज्याला म्हणतो, ती फारशी जमली नाही. त्यामुळे प्रेक्षकांना थोडा बघताना थोडं डोळ्याला त्रास व्हायचा, तेवढं जरी जमलं नाही तरी एक प्रयत्न म्हणून, प्रयोग म्हणून फार चांगलं होतंय, प्रयत्न होता त्यांचा. तरी हा प्रभातचा पहिला चित्रपट रंगीत प्रभातचा असं म्हणता येतं मात्र.
3: आणि त्या काळात म्हणजे आता मला वाटतं त्यानंतर पुण्यामध्ये ते हे लोक सगळे शिफ्ट झाले, सगळे प्रभात फिल्म कंपनी पुण्यात. त्या
4: 34 साली काय झालं, त्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 34 साली प्रभात पुण्यात आली. आणि पुण्यात आल्यावर काय माहितीये का, त्यांनी जो चित्रपट काढला पहिला अमृत मंथन नावाचा, त्या चित्रपटाचा एकच विषय सांगतो की भारतातला पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट अमृत मंथन हा भारतातला पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट आहे. त्यानंतर त्यांनी अमरज्योती नावाचा चित्रपट काढला होता, त्याच्याच पुढचा दर्यावरती जीवनावरचा पहिला चित्रपट आहे
3: हा.
4: पण त्यात त्यांनी काय केलं माहितीये का, बॅक प्रोजेक्शन नावाची पद्धत असते ना, त्यामुळे समुद्र किंवा ते जे मोठी जहाज हलत ना ते प्रभात तुरेमधले शॉट्स येत होते, ते समुद्रातले शॉट्स नाहीये. आणि या चित्रपटापासून प्लेबॅक पद्धत सुरू झाली, पार्श्वगायनाची पद्धत अमरज्योतीपासून सुरू झाली.
3: बरोबर,
4: गंमत या चित्रपटातून.
3: त्यानंतर त्यांनी चंद्रसेना नावाचा एक सिनेमा काढला होता आणि यानंतर त्यांचा एक बालगंधर्वांना घेऊन त्यांनी एक मूवी केली.
4: आता चंद्रसेना हा चित्रपट आहे ना, हा कसा काही फार काही त्याच्यावर फारसं बोलणार नाही, पण त्याचे जे सेट्स होते ना साहेब मामा म्हणजे आर्ट डायरेक्टर जे होते ना पत्तेलाल, त्यांनी अप्रतिम असं ते चंद्रसेनाचे सेट पाताळ नगरी दाखवणं, त्यातले ते जे भव्य सेट्स वगैरे होते ना पाणी दाखवणं, ते त्याची कमाल होती. म्हणजे त्यांच्यासाठी तो चित्रपट बघावा असं, आता त्याची फिल्म अवेलेबल नाहीये पण असा तो चित्रपट होता. पण धर्मात्माचं काय झालं माहितीये का, धर्मात्मा हा चित्रपट आहे ना तो बालगंधर्वांना घेऊन काढलेला आहे. आता त्यावेळी काय झालं होतं, बालगंधर्व हे अडचणीत आले होते, त्यांची कंपनी गंधर्व कंपनी बंद पडली होती आणि बालगंधर्वांना सगळ्या महाराष्ट्राला बालगंधर्वांचं प्रेम होतं, पण प्रभास मधल्या शांताराम बापू आणि साहेब मामा पत्तेलाल यांना बालगंधर्व मंडळीबद्दल, गंधर्व मंडळीबद्दल विशेष प्रेम होतं. याचं कारणच आहे, साहेब मामांनी गंधर्व मंडळीचे पडदे तयार केले होते म्हणजे असं. आणि पत्तेल आपले शांताराम बापूंची सुरुवात गंधर्व मंडळीपासून झालेली आहे. हो, त्या गंधर्व मंडळीत ते आधी काम याला होते, सगळे पडेल ती काम करणार होते, त्यामुळे त्यांना एक आत्मीयता होती गंधर्वांबद्दल आणि त्यांनी त्यांना बोलवून असं ठरवलं की हा चित्रपट काढायचा. बरं, चित्रपटाला विषय कोणता घ्यावा, तो पारतंत्र्याचा काळ होता आणि आपल्या महात्मा गांधीची अस्पृश्यता निवारण चळवळ जोरात होती, त्यामुळे त्यांनी एकनाथ महाराजांचा विषय घेतला. श्रीमंत महाराजांच्या जीवनावर म्हणजे समतेचा पुरस्कार होईल, अस्पृश्याच्या निवारणाची जाहिरात पण होईल अशाकडे घडेने एकनाथांच्या जीवनावर बाळगंधर्वांना घेऊन त्यांनी चित्रपट काढला. आता या दोन तीन गमती अशा आहेत, या चित्रपटाचं धर्मात्मा आधी नाव नव्हतं, त्याचं नाव महात्मा होतं, पण सेन्सॉरकडे जेव्हा हा चित्रपट गेला तेव्हा सेन्सॉरने त्या महात्मा शब्दाचा गांधींशी संबंध लावला आणि त्यांनी नाव घ्यायला लावलं चित्रपटाचं, अशी मजा झाली. पण या चित्रपटात अजून एक तुम्हाला मजा सांगतो, सध्या काही चित्रपट बघा राजकीय मंडळी आक्षेप घेतात हे नको ते नको, तर असा प्रकार त्या काळात घडलेला आहे. त्या काळात अशी गंमत घडलेली आहे की त्यात एक असा प्रसंग होता की एकनाथ महाराजांच्या घरी हे अंत्यय किंवा दलित किंवा आता जे अस्पृश्य म्हणतो आपण ही मंडळी जेवायला बसली असा प्रसंग होता. तो त्याच्यावर काही सनातनी मंडळींनी आक्षेप घेतला, ते म्हणले आम्ही दाखवू देणार नाही हे. आणि मग सेन्सॉर बोर्ड नाईलाज झाला, प्रभातचाही नाईलाज झाला आणि त्यांनी मग तोच त्या सीनचं पुन्हा शूटिंग केलं, पुन्हा चित्रण केलं आणि त्यांनी काय दाखवलं बालगंधर्वांच्या घराच्या ऐवजी म्हणजे आपल्या एकनाथ महाराजांच्या घराऐवजी अंगणात ते या मंडळींना जेवायला घालतात असं ते केलेले पुन्हा चित्रण करायला लावलं. म्हणजे आता जे आपण बघतो ना काही चित्रपट तर ते त्या काळात सुद्धा घडलेलं आहे अशी गंमत याची. आणि या चित्रपटाच्या वेळी बरं का बालगंधर्व कंपनीत तीन मोठे वादक होते, हिरोगा साहेब होते तबलजी, हरिभाऊ देशपांडे म्हणून ऑर्गन वादक होते, सादर बक्ष सारंगीवाल, या तिघांना प्रभातने आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये आणलं. ही एक मोठी चांगली गोष्ट झाली त्या काळात.
3: पोतदार सर आपण खूप छान सांगतो, आपण एक छोटासा ब्रेक घेऊन आपण ब्रेक नंतर त्यांचा प्रभात सगळ्यात गाजलेला जो सिनेमा असेल तो तुका याच्याबद्दल आपण
4: बोलूया. चालेल चालेल.
3: आणि बरीच वाणी या कार्यक्रमामध्ये आपण प्रभात चित्र संस्थेने त्यांचे चित्रपट याच्यावर चित्रपट अभ्यास ग्रुप होता त्याच्याशी आपण आता गप्पा मारतोय त्याच्या बाहेर पडत आहे एक छोटासा पीठ.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ब्रेकनंतर पुण्याचं स्वागत. आज पुणेरी परिसंवाद 107.8 पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलमध्ये धनंजय कुलकर्णी पुणेरी आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो, आज आपल्यासोबत आहे चित्रपट अभ्यासक मधू पुत्तर. मधू पुत्तर हे प्रभाती या चित्रसंस्थेबद्दल आपल्याशी आज गप्पा मारतात आणि त्या चित्रसंस्थेचा जो एक गाजलेला सिनेमा 1936 साली आला होता संत तुकाराम, या चित्रपटाबद्दल मला त्यांच्याशी बोलायचं होतं. सर काय सांगाल या संत तुकारामबद्दल? हा सिनेमा जगातल्या सर्वोत्कृष्ट 3 चित्रपटाचं स्थान मिळेल.
3: हो, आता काय संत तुकारामाचं बद्दल खरं म्हणजे खूप सांगता येईल. त्यावेळी अनेक म्हणजे भारतातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये तुकाराम बद्दल लिहिलं गेलंय. पहिली गोष्ट म्हणजे भारतातला, मी मगाशी जसं याच्याबद्दल सांगितलं, भारतातला पहिला रौप्यमयी चित्रपट म्हणून सांगितलं ना अमृत मंथन बद्दल, तसं तुकाराम हा पहिला सुवर्ण महोत्सवी पिक्चर आहे. भारतातला पहिला तो मुंबईच्या सेंट्रल टॉकीजमध्ये 57 आठवडे चाललेला पिक्चर आहे. पहिला सुवर्ण महोत्सवी चित्रपट हे त्याचं वैशिष्ट्य. पण त्याची गंमत अशी आहे, भाषेची अडचण कुठेही नाही. हा मराठी भाषेत चित्रपट आहे ना, कुठेही भारतात आढळला नाही. भारतातल्या खेड्या पाड्यात दाखवला गेलेला हा चित्रपट आहे आणि सर्व जाती जमातीच्या लोकांनी बघितलेला आहे. त्याच्याही पेक्षा इंग्लंड बरं का आणि चीन, इंग्लंड चीन आणि मध्य पूर्व या देशामध्ये सगळ्यांनी बघितलेला चित्रपट होता आता हा. अशी या चित्रपटाची मजा आहे, म्हणजे भाषेची काही अडचण आली नाही. आणि काय माहिती का, या चित्रपटात एक अभंग होता आदी विजय एकले म्हणून, चांदराम आठवलेने लिहिला होता. पण भल्या भल्यांना म्हणजे लक्ष्मण रामचंद्र पांगारकर संत वाङ्मयाचे अभ्यासक किंवा दुसरे महाराष्ट्र भाषा भूषण जयराव आजगावकर म्हणून होते, ह्या मंडळींना वाटलं हा तुकारामाचा अभंग आहे म्हणून ते गाथेत बघतायत की हा अभंग आपल्या नजरेतनं कसा राहिला, कसा चटकला. शेवटी ते त्यांना उमगलं प्रभात मध्ये गेल्यावर की हा आठवड्यांचा अभंग आहे. म्हणजे इतकं हुबेहूब त्या भाषेत, त्या तुकारामाच्या भाषेत लिहावा असा तो त्यांनी सुंदर अभंग लिहून काढला होता.
2: तुकाराम ह्या सिनेमाबद्दल खूप बोलता येतो, त्याची ती स्टारकास्ट होती. विष्णुदत्त पागले शास्त्री आणि गौरी असेल, तर ह्या विष्णुदत्त पागले शास्त्री जे चित्र आहे ते कॅलेंडरच्या स्वरूपात पुढे आलं. बऱ्याच ठिकाणी संत तुकाराम विष्णुदत्त पागले शास्त्री कॅलेंडर सगळ्या घरामध्ये
3: पागलीसंत काय, पागलीस होते ना तो सध्या अतिशय शांत. आणि पागलीसंतची मुंबईला गिरगावात एक पेढी होती, सराफ पेढी होती, ते सराफ होते पागलीस. पण त्यांना इथे आवड होती, त्यांनी हिंदीतल्या संत तुळशीदास मध्ये तुळशीदासाचं काम करतो आणि या तुकाराममध्ये तुकारामाचं काम. हे 2-3 पिक्चर केले त्यांनी, फार चित्रपट केले नाही. पण सगळ्यात मजा अशी आहे, महाराष्ट्रात घरोघर जे तुकारामाचे फोटो लागले हे सगळे पागलीसांचे. त्याही पेक्षा मजा अशी आहे, लंडनच्या म्युझियम मध्ये महाराष्ट्रातला थोर संत म्हणून तुकाराम असं जो फोटो लावलाय ना तो पागलीसांचा फोटो आहे, अशी गंमत आहे. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे व्हेनिसला जो उत्सव होतो ना, हो त्यात दाखवला गेलेला चित्रपट हो, त्यात याची गणना होते. व्हेनिसच्या तर त्याला बहुमान मिळाला, व्हेनिसला तर 3 पिक्चर होते त्यात बहुमान मिळाला. म्हणजे पहिला भारतीय चित्रपट आहे आणि जगातल्या उत्कृष्ट 3 चित्रपटात याची गणना होते. शिवराम मासेकरांचे संवाद होते
2: चित्रपटातले, बाकी जे आहेत प्रसंग असतील, काही दृश्य असतील याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. कारण हा सिनेमा तसा टेक्निकली खूप तसा तो काळात होता, तो फार मागास आजच्या गोष्टीने पाहतो असा असताना सुद्धा त्यांनी त्यात पुष्पक विमानाचा प्रसंग असेल किंवा ते शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी येतात मुस्लिम लोक, त्यावेळेला त्यांनी सगळा तो तुकारामाचा मजबूत देणं असेल, ह्या सगळ्या ज्या गमती गमती केल्या होत्या त्या कशा होत्या?
3: काय माहितीये का, या चित्रपटाची जी पटकथा आहे ना ती अतिशय गतिमान आहे, छान पटकथा आहे.
2: हो, छान पटकथा
3: आहे. फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे.
2: हो
3: बरं का, या चित्रपटाची काय गंमत आहे, शेवटचा जो सीन आहे ना ते विमान जे वैकुंठाला जातं तेव्हा ते विमान अक्षरशः पडलं होतं,
2: अपघात झाला होता
3: ते. हो, अपघात झाला होता. त्यातल्या एक त्याच्या डावी उजवीकडे ज्या बायका असतात त्याच्या पायालाही लागलं होतं, तिला प्रभातने पुढे पेन्शन दिलं. ते विशिष्ट टेक्निकली ते असं जायचं विमान आणि ते त्यावेळी 40 फुटांवर खाली पडलं होतं. पण नंतर साहेब बाबांनी पुन्हा ते सगळं व्यवस्थित केलं आणि आर्ट त्या चित्रपटातले जे शॉट्स आहेत म्हणजे आर्टचे जे काही काही आहेत ना त्याच्याबद्दल अप्रतिम. ते प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन त्या विठोबाचे दागिने वगैरे सगळं बघून ते सगळं तयार केलेलं आहे. हो सगळं तयार केलंय. आणि मजा म्हणजे असं आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांचा दिग्दर्शनाशी काही संबंध नाही असे ध्वनिमुद्रक आपले विष्णुदत्त दामले आणि स्वतः आर्ट डायरेक्टर हे बाबासाहेब पत्तेलाल या दोघांनी केले दिग्दर्शन आणि ते प्रचंड गाजलेलं दिग्दर्शन आहे. आणि प्रभात त्या घरची याच्याची मंडळी जो लहान मुलगा दाखवला तो दामल्यांचा मुलगा होता पंडित हो असं सगळं ओळखीचे सगळ्या मंडळींकडनं काम करून घेतलंय. अतिशय साध आणि सोजवळ ज्याला म्हणतो ना
2: असं ते. आणि म्हणजे प्रसंग जो आहे की ती त्याची तुकारामांची पत्नी त्यांना ती भाकरी घेऊन जाते तिथे
3: त्याच्यासारखा तर प्रसंग नाही. तो चित्रपटाचा ज्याला आपण चरम हे म्हणतो ना क्लायमॅक्स होतो
2: क्लायमॅक्स
3: त्या बाईचं जे प्रेम नवरे असं दाखवलंय तो सीन अप्रतिम आहे. आणि त्याचं बरंच श्रेय त्या म्हणण्याने त्यावेळी दिलं होतं की हे श्रेय सगळं श्रीरामपंत वाशीकर जे म्हणून होते समाज लेखक आणि अप्रतिम. आणखी गौरी ही अशिक्षित बाई
2: हो
3: या अवलीचं काम करणारी जी गौरी होती अशिक्षित नाही पण काय काम केलंय तिने सगळं छान जमून आलं होतं. तुकाराम अतिशय छान जमलेला चित्रपट होता आणि त्यामुळे आणि अहो माहिती का चित्रपटाला भाषेची अडचण असू नये तर त्याचं उत्तम उदाहरण भारतात खेड्यापाड्यात बघितलं जातो तुकाराम म्हणजे बघा ना तुम्ही. आणि चीन आणि मगाशी मी सांगेल इंग्लंड चीन मध्य पूर्वेत बघितलं जातोय अशी गंमत आहे त्या चित्रपटात.
2: ह्या संत तुकाराम चित्रपटाच्या नंतर सामाजिक चित्रपटाला
3: कुंकू तर काय कुंकू काढायचं कारण फार मजेदार आहे. प्रभातवर अशी तेवढी टीका झाली होती की प्रभात फक्त पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक चित्रपटच काढतात. तेव्हा शांताराम बापूंच्या डोक्यात आलं की आपण एक सामाजिक चित्रपट काढावा. तर सामाजिक त्यावेळी काय माहिती का त्यावेळी हा जो जरड बालविवाह हा जो प्रश्न होता ना हा भारत म्हणजे नुसतं देवळाली शारदा नाटक त्याच्यावर लिहिलंय 1899 पण त्याचा काही परिणाम झाला नाही. तेव्हा आणि चित्रपट हे अतिशय परिणामकारक माध्यम आहे याचा शांताराम बापूंनी विचार केला होता. आणि ते सगळं विचार करून त्यांच्या वाचण्यात एक कादंबरी आली न पटणारी गोष्ट म्हणून नारायण हरी आप्यांची आणि त्या कादंबरीवरून मग त्यांनी तो चित्रपट तयार केलाय. आणि या चित्रपटात त्यांनी अनेक प्रयोग केले. तो आपण चित्रपटाला पार्श्वसंगीत असतं ना तर या चित्रपटाला पार्श्वसंगीत नाहीये त्याला पार्श्वध्वनी आहे. पार्श्वध्वनी म्हणजे काय माहिती का कुठला समजा सासू सुनेचं भांडण आहे त्यावेळी माझे मांजरांचं भांडण दाखवली आहे किंवा कुणी कुणाच्या अंगावर ओरडत असेल त्यावेळी कुत्र्याची भूक दाखवली आहे किंवा शांतता दाखवायची असेल तर आपकिड्यांची किरकिर दाखवलेली आहे किंवा पावसाची केशवराव मोरे नाही ही दोघांची हे आहे शांताराम बापूंनी सांगितलं त्यांना आणि केशवराव मोरेही म्हणाले पार्श्वभूमीवर आपण याचा उपयोग करू अरे असा छान उपयोग करून घेतला त्यांनी. आता तो जो म्हातारा गृहस्थ आहे ना म्हणजे आपले केशवराव दाते ते लग्नाच्या पहिल्या वर्षी असं मिशीला कलक लावतात आणि पिढी देत असतात किंवा बाहेर एक कलईवाला वरतो कलई असं तो असं म्हणजे त्याचं ध्वनी जे मी मग असे म्हटलं ना तेव्हा असे गमतीदार ध्वनी सुद्धा त्या त्याचो
2: आणि
3: फार छान
2: त्या सर्वमध्ये असे घड्याळाचे टोन पडत असतात त्याचा फार छान वापर केलेला
3: आहे. कशा
2: घड्याळाचे टोन
3: हा घड्याळाच्या याचा फार चांगला वापर केलेला आहे. बरोबर आहे अगदी प्रतिकात्मक असा वापर आहे आणि ते मोठं चित्र प्रसिद्ध झालं होतं त्यावेळी हो त्या मोठ्या घड्याळाचं आणि तिथे उभे काठी घेऊन आपले असे प्रसिद्ध त्या चित्र झालं होतं. या चित्रपटाला एक प्रयोग छान केला होता म्हणजे या चित्रात इंग्रजी गाणं घातलं होतं कारण ही जी नायिका आहे ना ती सुशिक्षित आहे मग तिच्या संवादातून कसं व्यक्त करणार ते मी शिक्षित आहे कसं व्यक्त करणार ते त्यामुळे तिच्या तोंडी आहे त्यावेळी जे लॉंग फेलोची प्रसिद्ध करायला आहे साम ऑफ लाईफ म्हणून ती तिच्या तोंडी आहे. वर पुण्याची म्हणताना सुद्धा परिश्रम घेत होते शांता आपट्याने. मुंबईच्या ताजमहल हॉटेलमधला एक बँडमधला मुख्य होता संगीत प्रमुख, त्याच्याकडनं हे गाणं शिकून घेतलं होतं आणि असं परिश्रम घेऊनच त्यांनी म्हटलेलं गाणं आहे ते. आणि कुंकूच्या अजून एक गंमत माहिती का, आपण ट्रेलर बघतो ना चित्रपटाचे ट्रेलर, तो भारतात सर्वात पहिला ट्रेलर कुंकूचा आहे. संतार मधूनच्या डोक्यात आलं की एक छोटे ट्रेलर बघून कुठेतरी दाखवायचं, आलं का लक्षात? लोकांनी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. तर पहिलं ट्रेलर कुंकूच आहे. मला शांताराम बापू पण अजून एक चित्रपट गोष्टी होऊन गेलो. शांताराम बापू स्वतः अतिशय आशावादी असा माणूस होता. ते माझ्याकडे असल्या याला आहारी जाणार नव्हता, त्यामुळे त्यांनी ते जे गाणं आहे ना मनशुद्ध तुझं गोष्ट आहे कुठे मोलाची चाल पुरा तुलावी, हा जो आशावाद आहे ना, ही सगळी शांताराम बापूंची कल्पना आहे. त्यांनी आठवल्यांकडे येऊन घेतलं गाणं पण ही कल्पना शांताराम बापूंची. हे गाणं सुद्धा भारतभरात गाजलेलं आहे बरं का?
2: भारतभरात कुठल्याही मराठी सिनेमाच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे गाणं आवर्जून दाखवलं जातं किंवा ऐकवलं जात.
3: हो ते हिंदी गाणे किंवा परशुरामने म्हटले ते. त्यावेळी ते भिकारी होतो आणि त्याला पेटीवर जो गाजवला दाखवला ते वसंत देसाई आहे.
2: खातनाम संगीतकार वसंत देसाई.
3: नाही नाही संगीतकार वसंत देसाई पेटीवर दाखवलाय. हे म्युझिक केसरा भुवन
2: त्यात राजा नेने आणि शकुंतला महाराज काय देखील होते
3: हो. त्यात राजा नेने हा तिचा म्हणजे तिचा सावत्र मुलगा होता असा दाखवलाय. तो जरा वांड दाखवलाय सिगरेट पितो तिच्या पुढे जरा आथरट पडा करतो तेव्हा तिच्याला छडीने चोपते असा त्यात गमतीचा शॉट आहे.
2: आणि
3: केशवराव भरपूर भूमिका केली, छान भूमिका आहे. विमल वैशिष्ट आहेत त्यात.
2: हो
3: त्यांची जी आत्ता ही दाखवली ती विमल वैशिष्ट
2: वासंती पण आहे त्यामध्ये, गौरी पण आहे.
3: हो वासंती आहे, तिला गाणी आहेत. हा भारत आहे किंवा भारतीय सृष्टीचे सुंदर ही तिची गाणी आहेत.
2: भारतीय सृष्टीचे सुंदर
3: हो. आणि या गाण्याला त्यांनी तांब्याचं असं काठीने तांब्यावर ठेका धरलाय.
2: बरं
3: तो सुराचा तांब्या मिळावा म्हणून त्या भांडे बाजारात ते आणि वसंत देसाई फिरत होते. त्यांच्या पुस्तक गंधीची माहिती आहे केशव मोरेची.
2: कुंकू अगदी त्यांच्या प्रभातला
3: एक मानाचं पाणी कुंकू पहिला सामाजिक चित्रपट.
2: पहिला सामाजिक चित्रपट
3: आणि मानाचं पाणी
2: आणि त्यानंतर 1938 साली त्यांनी गोपाल कृष्ण नावाचा एक सिनेमा.
3: गोपाल कृष्ण हा चित्रपट लहान मुलांना अतिशय आवडणारा चित्रपट होता. कुठे मास्टरचं म्युझिक फार छान होतं त्यात आणि राम मराठे होता त्यात. गोपाळ कृष्ण राम मराठ्यांनी केलं होतं कृष्णाचं काम आणि शांता मोडक होती दादा गाडले चित्रपट होता.
2: त्यातला एक प्रसंग फार असं म्हणजे ज्याला आपण प्लॅटोनिक लव म्हणतो म्हणतो संत ज्ञानेश्वर मध्ये होता तो सीन पुढे त्यांच्या हा गोपाल कृष्ण मध्ये नव्हता संत ज्ञानेश्वर मध्ये.
3: हा ती नमू म्हणून
2: तर हे खूप म्हणजे प्रवास करणं हे खूप असं प्रतिकात्मकरित्या काही दाखवण्याचं जे त्यांचं कौशल्य.
3: शांताराम बापूंची सगळी आई शांताराम बापू शेवटपर्यंत प्रतिकात्मक हे करायचे पहा. पिंजऱ्यात सुद्धा मी पाहिलं ना असे प्रतिकात्मक काही काही तुम्हाला आढळतात. शांताराम बापूंची ती वृत्ती आणि तसं त्यांचं नेहमी हे होतं त्याची पद्धत होती शांताराम बापूंचं होतं प्रतिकात्मक फार करायचे ते आणि त्या काळात ते फार परिणामकारक वाटायचं.
2: बरोबर. यानंतर त्यांचे माझा मुलगा म्हणून एक सिनेमा होता 1938 साली पण मला वाटतं आता आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. त्याच्यापूर्वी आपण माणूस सिनेमाचा त्यांचा आला होता 1939
3: माणूस बद्दल आपण बोलू. माझा मुलगा एकच जाताचा विषय सांगतो मराठीत भावगीत हा प्रकार आहे ना
2: हा
3: त्या माझा मुलगापासून आलाय. मग फिरु फिरुनी चळशी का किंवा पाहुडे किती वाट किंवा दुसरं तेज भरेगा जणा ही भावगीत माझा मुलगा या चित्रपट आणि चित्रपटात भावगीत हा प्रकार पहिल्यांदा माझा मुलगापासून सुरू झाला.
2: योगदर्शींची कथा होती ती.
3: योगदर्शींची कथा होती आणि त्याच्यातून हा माणूस चित्र हा माझा मुलगा चित्रपट काढला होता.
2: बर बर बर बर.
3: आता
2: माणूस सुरू करण्याच्या पूर्वी मला विचारायचं की प्रवासचे जे हिंदी सिनेमे असायचे हिंदीमध्ये त्याला बाहेरच्या राज्यांमध्ये कसं यश मिळायचं?
3: खरं ते हिंदीचे तर बाहेर खूप गाजले.
2: बर
3: खूप गाजले बाहेर
2: त्यांचं काही प्रभावचं
3: आता कुंकूचा जो हा
2: याचा
3: दुनिया नामाने हा बाहेर प्रचंड गाजलेला आहे कारण त्या काळात हा ज्वलंत प्रश्न होता.
2: जरड कुमार विवाह
3: हो प्रचंड जरड कुमार हा जरड बाला विवाह जरड कुमार विवाह बरोबर तो ज्वलंत विषय होता तो. त्यामुळे अतिशय लोकांनी उचलून धरलेला चित्रपट आहे. रामशास्त्री हिंदी फार गाजलेला आहे. कारण भव्य असे एक भव्य त्याच्यावर आपण बोलूच नंतर तो गाजले. कदाचित हिंदी चित्रपट खूप गाजायचे.
2: मला काय वाटतं पुत्र सर आजची आपली वेळ आता संपत आली का आपण आता प्रवाचे जे उरले म्हणजे माणूस पासून तो कालखंड आहे त्यांचा 1939 पासूनचा तर 1939 जवळ घ्यायचा 5 वर्षाचा कालखंड आहे म्हणजे पहिल्या 5 वर्षाचे आपण आता सिनेमे बघितले पण पुढच्या 5 वर्षाचे जे सिनेमे आहेत त्याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करूयात आणि आपण आणखी काही काही जे प्रवाचे वैशिष्ट्य जे राहून गेले आपण
3: धन्यवाद
2: आपण तेव्हा चित्र संस्कृतीबद्दल आणि कार्यक्रम संपताना आपण ज्या गाण्याचा यांनी उल्लेख केला ते गाणं आहे

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज आपण जे आपली मागचा विषय आपला चालू आहे आनंद, याच्यावर आपण टप्प्याटप्प्याने बोलत आहोत। अशा प्रकारे आपण 6 भाग आनंदावर बोललो आहेत। आज सुद्धा आपण आनंद या विषयावरच बोलणार आहोत। आनंद हा विषय आहेच असा की ज्याच्यामुळे आपला जो संबंध आहे आनंदाचा हा आपल्या मनाशी असतो, आणि मनामध्ये विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा आपला जो विचारांची दर्जा आहे त्याच्यावर आनंद समावलेला असतो। मित्रांनो, आपण ऐकलं असणार आहे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, किंवा मी सजग मी निर्माता। सजगतेबद्दल बोलूया आणि त्याच्याद्वारे निर्माता कशी येणार, मी कसा निर्माता हो आपल्या जीवनाचा याच्यावर बोलूया। रोजच्या आयुष्यात मनावर नियंत्रण कसं ठेवणार मित्रांनो, यावर एक गोष्ट ऐकूया। एक शिष्य आपल्या गुरुंपाशी जातो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याला असा शब्द सांगावा जेणेकरून गुरुजींनी आजपर्यंत जे मिळवलं त्याची त्याला विनाशायास प्राप्ती होईल। त्यावर गुरुजी शिष्याला तत्काळ सजगता हा शब्द सांगतात। शिष्य एका कागदावर हा शब्द लिहून घेतो आणि हे करून पाहू असं ठरवून निघतो। अर्ध्या रस्त्यात असतानाच त्याला प्रश्न पडतो की सजगता ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं। म्हणून तो पुन्हा गुरुंपाशी येतो आणि त्यांना विचारतो, गुरुजी सजगता शब्दाचा अर्थ काय? त्यावर गुरुजी उत्तरतात, सजगता म्हणजे सजगता। त्यावर बर असं म्हणत शिष्य निघतो। थोडा वेळ गेल्यावर तो पुन्हा गुरुंपाशी येतो आणि त्यांना विचारतो, पण गुरुजी सजगता म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी मी काय करावं? त्यावर गुरुजी म्हणतात, अरे बाळा, सजगता म्हणजे अंतर्बाह्य जागृती, विचारांची जाणीव म्हणजे सजगता। तुझे विचार केवळ साक्षीभावाने जाण, ही जाणीव तुझ्या आत कायम जागृत असते। या विश्वात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जाणीव व्हायला हवी। सागर तळाशी सुरू असलेला घडामोडी जाणता यायला हव्यात। चंद्रतलावर काय सुरू असेल हे जाणीवेनं समजलं पाहिजे। परग्रहांवर काय असेल हे अनुभवता आलं पाहिजे। शेजारी काय सुरू आहे हे देखील ओळखता आलं पाहिजे। सजगता म्हणजे या ब्रह्मांडाची समग्र जाणीव। गुरुजीने हे उत्तर आपल्या शिष्याला दिले। मित्रांनो, आपण जे विचार करतो ते न्याहाळणं यासाठी सकाळी उठून चालायला जावं। आजूबाजूला कोण चालत आहे, कोणी कसे कपडे घातलेत, कोण संगीत ऐकतो आहे, वर्तमानपत्रात कोणती बातमी आली आहे, यापैकी कशाकडेही लक्ष न देता आपण काय विचार करत आहोत याविषयी स्वतःशी संवाद साधावा। आपण दिवसभर जरी हे काम करत राहिलो तरी चालेल। मन हे वाहत्या पाण्यासारखं असतं मित्रांनो। त्याचा प्रवाह जरी आपल्याला थोपवता आला नाही तरी त्या प्रवाहाला आपण दिशा देऊ शकतो। एका दिशेने प्रवाहित न ठेवता दुसऱ्या दिशेने प्रवाहित करू शकतो। त्याच प्रकारे आपण आपले विचारही थांबवत नाही तर त्यांना दिशा देतो। बऱ्याच लोकांना असा ग्रह आहे की ध्यान करणं म्हणजे विचार थांबवणे। तर विचार खरंच थांबतात का मित्रांनो? माणूस हा विचारशून्य होऊ शकतो? या विषयावर या चर्चेला आपण विश्रांतीनंतर परत उजळी देऊया।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: विश्रांती नंतर स्वागत आहे मित्रांनो रंग नवे मध्ये। मित्रांनो, बऱ्याच लोकांना असा ग्रह आहे की ध्यान करणं म्हणजे विचार थांबवणं, त्यासाठी दिव्याचा ज्योतीवर लक्ष केंद्रित करून ते विचार नकोत, ते विचार नकोत असे म्हणतात, विचार नकोत, विचार नकोत। पण विचार नको म्हणणं हा देखील एक विचारच झाला ना। निर्विचार होणे कधीही शक्य नाही, कारण मन विचार करणं कधीही थांबवत नाही। आपण काहीतरी अनैसर्गिक करण्याचा खटाटोप करतो। आता जर आपणच मोठा जोर लावत काहीतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असू, तर तो दाब आपल्याला जाणवणारच। असं करणे नैसर्गिक नव्हे। बरेचदा आपण असे म्हणतो, त्याने मला विचार करायला भाग पाडलं, त्याने मला करायला लावलं। हा वाक्यप्रयोग चुकीचा आहे, आणि याचं कारण म्हणजे अंतर्गत श्रद्धा प्रणीमधील गोंधळ। आपण म्हणतो, ते विचार माझ्यावर येऊन आदळले, त्या भावना येऊन आदळल्या, जसं काही बाहेरूनच ते आपल्यापाशी आले। भावना आणि विचार बाहेरून येत नसतात। परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला विचारांचा निर्माता आपणच असतो, आणि ज्या क्षणाला आपणच आपल्या भावनांचे निर्माते आहोत हा बोध होतो, त्या क्षणी हा दोषारोपांचा खेळ देखील संपुष्टात येतो। माझ्या विचारांचा मीच निर्माता आहे ही जबाबदारी आपण स्वीकारली तर तो विचार बदलणेही आपल्याला शक्य असतं। समजा सकाळी बॉस माझ्यावर जोरात ओरडले, खरं तर मी भरपूर काम केलं होतं, मी प्रामाणिक होतो, वेळेआधी मी माझं काम पूर्ण केलं, पण एवढे असून देखील ते माझ्यावर ओरडले, पण माझं मनही धुसफुसू लागलं। या माणसाच्या प्रामाणिकपणाची किंमत नाही। लोकांची कदर कशी करावी, त्यांना प्रोत्साहन कसं द्यावं हे त्यांना समजत नाही। हे विचार माझ्याकडे बाहेरून येतात असं मी मानतो। या विचारांना कारणीभूत कोण? माझे बॉस। बॉसला सर्वस्वी दोषी मानून मी माझी जबाबदारी झटकतो, त्यामुळे मी करत असलेले नकारात्मक विचार योग्यच असल्याचं मानू लागतो। बॉसने स्वतः सर्व बदल करायला हवा असं माझं ठाम मत असतं। थोडक्यात, मी बॉसकडे बोट दाखवून आत्मसजगतेला आणि स्वतःला जबाबदारीला तिलांजली देतो। आता आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलूया। संपूर्ण दिवसभर आपण साधारणपणे 40,000 ते 50,000 विचार करतो, म्हणजेच मिनिटाला सरासरी 25 ते 30 विचार करतो, आणि तेही जागृत नसताना। दरवेळी आपण हेच म्हणतो की हे विचार माझ्याकडे येतात, यावरून जगण्याचा दर्जा कसा असेल याची कल्पना येईल। समजा ज्या कंपनीतून रोज 40,000 ते 50,000 नगांचे उत्पादन बाहेर पडतं, अशा कंपनीची तुम्ही चेअरमन आहात, आणि उत्पादनाला दर्जा कसा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही। थोडक्यात काय, तुमच्या कंपनीचे केवळ अनागोंदी माजलेली आहे। मित्रांनो, ढोबळ मनाने आपल्या विचारांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल। हे चार प्रकारचे वर्गीकरण आपण एक छोटीशी विश्रांती नंतर डिस्कस करूया।
0: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

स्वागत आहे मित्रांनो ब्रेक नंतर. विश्रांतीच्या आधी आपण मनाचे चार प्रकारचे वर्गीकरण मनाच्या विचारांचे याबद्दल बोलत होतो. मित्रांनो, ढोबळ मनाने आपल्या विचारांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. शुद्ध प्रभावी सकारात्मक विचार हे पहिल्या प्रकारात मोडतात. हे विचार गुणांनी स्वच्छ आणि निस्वार्थी असतात. आजकाल हे गुण अभावानेच आढळतात. निस्वार्थी म्हणजे स्वतःपेक्षा इतरांचा कल्याणाचा आणि आनंदाचा निरपेक्ष वृत्तीने विचार करणं. मात्र या विचाराला अपेक्षांचा स्पर्श झाला तर या विचारांपाठोपाठ पीडेचीही भावना येऊन दाखल होते आणि मग तो विचार सकारात्मक राहत नाही. दुसरा गट आहे नकारात्मक विचारांचा. या गटात द्वेष, तिरस्कार, टीका, क्रोध या भावना मोठ्या संख्येने असतात. तिसरा गट आहे आवश्यक विचारांचा. यामध्ये बहुतांशी मला हे करायचे, मला तिथे जायचे, मला या व्यक्तीला भेटायचे अशा प्रकारचे विचार असतात. ते सकारात्मकही असतात आणि नकारात्मकही. ते तटस्थ भूमिकेतील असतात. पण तटस्थ विचारांना कधीही नकारात्मक विचारांची जोड मिळू द्यायची नसते. मला विमानतळावर जायचंय हा झाला आवश्यक विचार. पण या विचारापाठोपाठ रस्त्यावर रहदारी नसावी, कुठे ट्रॅफिक जाम नसलं म्हणजे मिळवलं असा नकारात्मक विचार देखील निर्माण होऊ शकतो. म्हणजे आवश्यक विचार एकच असतो पण पाठोपाठ अनेक नकारात्मक विचारांची रांगच रांग देखील उभी राहू शकते. चौथ्या प्रकारचा विचार म्हणजे व्यर्थ विचार. हा विचार ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं अशा गोष्टींवरील असतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत अशा गोष्टींवर विचार करून आपण आपला वेळ आणि आपली ताकद दोन्ही वाया घालवतो. आपण एकतर निघून गेलेला क्षणांचा विचार करतो अथवा जो क्षण अजून आला नाही त्याबद्दल तरी विचार करतो.

0: या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात, कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं। विचारांच्या या चार प्रकारांची आणि हे विचार करणारा मीच आहे याची आपण कायम जाणीव ठेवली पाहिजे। नकारात्मक विचार आणि व्यर्थ विचार आपलं फार नुकसान करतात। व्यर्थ विचार एकतर वेळ आणि ताकद यांची नासाडी करतात आणि दुसरं म्हणजे या विचारांपाठोपाठ नकारात्मक विचार देखील उगम पावतात। मित्रांनो, मनोविकार तज्ञ सांगतात की आपलं मन सरासरी 80% वेळा भूतकाळात आणि 15% वेळा भविष्यकाळात असतं, म्हणजे आपला अमूल्य वेळेचा 95% भाग आपण वाया घालवतो। विचारांच्या तुलनेत आपण फार कमी शब्द वापरतो। मिनिटाला 25 ते 30 विचार केले जातात असं मानलं तरी त्या अनुषंगाने मिनिटाला 4 ते 5 वाक्यांचाही आपल्याकडून वापर होत नाही। प्रत्येक विचारांचा आपल्या संपूर्ण यंत्रणेवर, प्रत्येक पेशीवर कोणता ना कोणता परिणाम निश्चितच होत असतो। आपल्याकडील शक्तीचा सर्वाधिक ताकदवान स्रोत म्हणजे आपले विचार, म्हणून त्यांचा वापर करताना कमालीची सावधानता बाळगली पाहिजे। आपल्यापाशी अणुऊर्जा असल्यासारखं आहे, हे तिचा वापर आपण विधायक गोष्टींसाठी करू शकतो किंवा तिने पृथ्वीचा नाश देखील घडून आणू शकतो। ऊर्जा तीच असते। एका बाजूला सीटी स्कॅन, MRI इत्यादीसाठी अणुऊर्जा वापरू शकतो किंवा दुसऱ्या बाजूला त्याच ऊर्जेचा वापर आपण अण्वस्त्रांसाठीही करू शकतो। दोघांसाठी ऊर्जा समानच लागते। कोणत्याही शक्तीचा वापर हा विधायक वा विघातक अशा दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो। आपल्या वैचारिक ऊर्जेबद्दलही हेच म्हणता येईल। आपले विचार प्रेम, शांती, पावित्र्य निर्माण करू शकतात आणि इतरांना प्रेम देऊही शकतात आणि हेच विचार द्वेष, तिरस्कार, भय आणि चिंतेची निर्मितीही करू शकतात। वैचारिक ऊर्जा तर तीच आहे। सगळ्यात महत्वाचा भाग आहे की हे आपले विचार असतात आणि त्यांची निर्मिती ही आपलीच निवड असते। मित्रांनो, ऊर्जा तीच आहे, पण त्या ऊर्जेला आपण रूपांतरित कसं करत आहोत? आज आपण ऐकलं विचारांचे चार प्रकारचे। विचार आपण आपल्या मनामध्ये निवळतो, होय निवळतो, आणि ती निवळ सुद्धा आपल्यामध्ये आहे। आज आपण जाणून घेतले आहे ते चार प्रकारचे विचार आणि त्या शक्तीला, त्या विचार शक्तीला आपण कसं यूज करायचं हेही जाणून घेतलं। पुढच्या भागामध्ये आपण असाच आनंद आणि विचार यांचा जो साम्य आहे, यांचा जो संबंध आहे, याच्यावर आपण परत प्रगल्भतेनं या विषयावर चिंतन करूया। मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा, आणि मी आहे आपला शुभचिंतक मंगेश। निरोप घ्यायचा आधी एक सुविचार आपल्या सर्वांसाठी। अधिक सांसारिक ज्ञान अर्जित करून आपल्यामध्ये अहंकार येऊ शकतो, परंतु आध्यात्मिक ज्ञान जेवढं अधिक अर्जित करू तेवढी आपल्यामध्ये नम्रता येत असते।
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत.
3: दादी भोळी माझी आई, सुखाची कुकू सावली.
0: या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्यपूर्णच हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज आपण जे आपली मागचा विषय आपला चालू आहे आनंद, याच्यावर आपण टप्प्याटप्प्याने बोलत आहोत। अशा प्रकारे आपण 6 भाग आनंदावर बोललो आहेत। आज सुद्धा आपण आनंद या विषयावरच बोलणार आहोत। आनंद हा विषय आहेच असा की ज्याच्यामुळे आपला जो संबंध आहे आनंदाचा हा आपल्या मनाशी असतो, आणि मनामध्ये विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा आपला जो विचारांची दर्जा आहे त्याच्यावर आनंद समावलेला असतो। मित्रांनो, आपण ऐकलं असणार आहे मीच माझा जीवनाचा शिल्पकार आहे, किंवा मी सजग मी निर्माता। सजगतेबद्दल बोलूया आणि त्याच्याद्वारे निर्माता कशी येणार, मी कसा निर्माता हो आपल्या जीवनाचा, याच्यावर बोलूया। रोजच्या आयुष्यात मनावर नियंत्रण कसं ठेवणार मित्रांनो, यावर एक गोष्ट ऐकूया। एक शिष्य आपल्या गुरुंपाशी जातो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याला असा शब्द सांगावा जेणेकरून गुरुजींनी आजपर्यंत जे मिळवलं त्याची त्याला विनाशायास प्राप्ती होईल। त्यावर गुरुजी शिष्याला तत्काळ सजगता हा शब्द सांगतात। शिष्य एका कागदावर हा शब्द लिहून घेतो आणि हे करून पाहू असं ठरवून निघतो। अर्ध्या रस्त्यात असतानाच त्याला प्रश्न पडतो की सजगता ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं। म्हणून तो पुन्हा गुरुंपाशी येतो आणि त्यांना विचारतो, गुरुजी सजगता शब्दाचा अर्थ काय? त्यावर गुरुजी उत्तरतात, सजगता म्हणजे सजगता। त्यावर बर असं म्हणत शिष्य निघतो। थोडा वेळ गेल्यावर तो पुन्हा गुरुंपाशी येतो आणि त्यांना विचारतो, पण गुरुजी सजगता म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी मी काय करावं? त्यावर गुरुजी म्हणतात, अरे बाळा, सजगता म्हणजे अंतर्बाह्य जागृती, विचारांची जाणीव म्हणजे सजगता। तुझे विचार केवळ साक्षीभावाने जाण, ही जाणीव तुझ्या आत कायम जागृत असते। या विश्वात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जाणीव व्हायला हवी। सागर तळाशी सुरू असलेला घडामोडी जाणता यायला हव्यात। चंद्रतलावर काय सुरू असेल हे जाणीवेनं समजलं पाहिजे। परग्रहांवर काय असेल हे अनुभवता आलं पाहिजे। शेजारी काय सुरू आहे हे देखील ओळखता आलं पाहिजे। सजगता म्हणजे या ब्रह्मांडाची समग्र जाणीव। गुरुजीने हे उत्तर आपल्या शिष्याला दिले। मित्रांनो, आपण जे विचार करतो ते न्याहाळणं, यासाठी सकाळी उठून चालायला जावं। आजूबाजूला कोण चालत आहे, कोणी कसे कपडे घातलेत, कोण संगीत ऐकतो आहे, वर्तमानपत्रात कोणती बातमी आली आहे, यापैकी कशाकडेही लक्ष न देता आपण काय विचार करत आहोत याविषयी स्वतःशी संवाद साधावा। आपण दिवसभर जरी हे काम करत राहिलो तरी चालेल। मन हे वाहत्या पाण्यासारखं असतं मित्रांनो। त्याचा प्रवाह जरी आपल्याला थोपवता आला नाही तरी त्या प्रवाहाला आपण दिशा देऊ शकतो। एका दिशेने प्रवाहित न ठेवता दुसऱ्या दिशेने प्रवाहित करू शकतो। त्याच प्रकारे आपण आपले विचारही थांबवत नाही तर त्यांना दिशा देतो। बऱ्याच लोकांना असा ग्रह आहे की ध्यान करणं म्हणजे विचार थांबवणे, तर विचार खरंच थांबतात का मित्रांनो? माणूस हा विचारशून्य होऊ शकतो? या विषयावर या चर्चेला आपण विश्रांतीनंतर परत उजळ देऊया।

0: नमस्कार, आप ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: विश्रांतीनंतर स्वागत आहे मित्रांनो रंग नवे मध्ये। मित्रांनो, बऱ्याच लोकांना असा ग्रह आहे की ध्यान करणं म्हणजे विचार थांबवणं, त्यासाठी दिव्याच्या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून ते विचार नकोत असे म्हणतात। विचार नकोत। पण विचार नको म्हणणं हा देखील एक विचारच झाला ना। निर्विचार होणे कधीही शक्य नाही, कारण मन विचार करणं कधीही थांबवत नाही। आपण काहीतरी अनैसर्गिक करण्याचा खटाटोप करतो। आता जर आपणच मोठा जोर लावत काहीतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असू, तर तो दाब आपल्याला जाणवणारच। असं करणे नैसर्गिक नव्हे। बरेचदा आपण असे म्हणतो, त्याने मला विचार करायला भाग पाडलं, त्याने मला करायला लावलं। हा वाक्यप्रयोग चुकीचा आहे, आणि याचं कारण म्हणजे अंतर्गत श्रद्धा प्रणीमधील गोंधळ। आपण म्हणतो, ते विचार माझ्यावर येऊन आदळले, त्या भावना येऊन आदळल्या, जसं काही बाहेरूनच ते आपल्यापाशी आले। भावना आणि विचार बाहेरून येत नसतात। परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला विचारांचा निर्माता आपणच असतो, आणि ज्या क्षणाला आपणच आपल्या भावनांचे निर्माते आहोत हा बोध होतो, त्या क्षणी हा दोषारोपांचा खेळ देखील संपुष्टात येतो। माझ्या विचारांचा मीच निर्माता आहे ही जबाबदारी आपण स्वीकारली तर तो विचार बदलणेही आपल्याला शक्य असतं। समजा सकाळी बॉस माझ्यावर जोरात ओरडले, खरं तर मी भरपूर काम केलं होतं, मी प्रामाणिक होतो, वेळेआधी मी माझं काम पूर्ण केलं, पण एवढे असून देखील ते माझ्यावर ओरडले, पण माझं मनही धुसफुसू लागलं। या माणसाच्या प्रामाणिकपणाची किंमत नाही। लोकांची कदर कशी करावी, त्यांना प्रोत्साहन कसं द्यावं हे त्यांना समजत नाही। हे विचार माझ्याकडे बाहेरून येतात असं मी मानतो। या विचारांना कारणीभूत कोण? माझे बॉस। बॉसला सर्वस्वी दोषी मानून मी माझी जबाबदारी झटकतो, त्यामुळे मी करत असलेले नकारात्मक विचार योग्यच असल्याचं मानू लागतो। बॉसने स्वतः सर्व बदल करायला हवा असं माझं ठाम मत असतं। थोडक्यात, मी बॉसकडे बोट दाखवून आत्मसजगतेला आणि स्वतःला जबाबदारीला तिलांजली देतो। आता आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलूया। संपूर्ण दिवसभर आपण साधारणपणे 40,000 ते 50,000 विचार करतो, म्हणजेच मिनिटाला सरासरी 25 ते 30 विचार करतो, आणि तेही जागृत नसताना। दरवेळी आपण हेच म्हणतो की हे विचार माझ्याकडे येतात, यावरून जगण्याचा दर्जा कसा असेल याची कल्पना येईल। समजा ज्या कंपनीतून रोज 40,000 ते 50,000 नगांचे उत्पादन बाहेर पडतं, अशा कंपनीची तुम्ही चेअरमन आहात, आणि उत्पादनाला दर्जा कसा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही। थोडक्यात काय, तुमच्या कंपनीचे केवळ अनागोंदी माजलेली आहे। मित्रांनो, ढोबळ मनाने आपल्या विचारांचे 4 प्रकारे वर्गीकरण करता येईल। हे 4 प्रकारचे वर्गीकरण आपण एक छोटीशी विश्रांती नंतर डिस्कस करूया।
0: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

स्वागत आहे मित्रांनो ब्रेक नंतर. विश्रांतीच्या आधी आपण मनाचे चार प्रकारचे वर्गीकरण मनाच्या विचारांचे याबद्दल बोलत होतो. मित्रांनो, ढोबळ मनाने आपल्या विचारांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. शुद्ध प्रभावी सकारात्मक विचार हे पहिल्या प्रकारात मोडतात. हे विचार गुणांनी स्वच्छ आणि निस्वार्थी असतात. आजकाल हे गुण अभावानेच आढळतात. निस्वार्थी म्हणजे स्वतःपेक्षा इतरांचा कल्याणाचा आणि आनंदाचा निरपेक्ष वृत्तीने विचार करणं, मात्र या विचाराला अपेक्षांचा स्पर्श झाला तर या विचारांपाठोपाठ पीडेचीही भावना येऊन दाखल होते आणि मग तो विचार सकारात्मक राहत नाही. दुसरा गट आहे नकारात्मक विचारांचा. या गटात द्वेष, तिरस्कार, टीका, क्रोध या भावना मोठ्या संख्येने असतात. तिसरा गट आहे आवश्यक विचारांचा. यामध्ये बहुतांशी मला हे करायचे, मला तिथे जायचे, मला या व्यक्तीला भेटायचे अशा प्रकारचे विचार असतात. ते सकारात्मकही असतात आणि नकारात्मकही. ते तटस्थ भूमिकेतील असतात. पण तटस्थ विचारांना कधीही नकारात्मक विचारांची जोड मिळू द्यायची नसते. मला विमानतळावर जायचंय हा झाला आवश्यक विचार. पण या विचारापाठोपाठ रस्त्यावर रहदारी नसावी, कुठे ट्रॅफिक जाम नसलं म्हणजे मिळवलं असा नकारात्मक विचार देखील निर्माण होऊ शकतो. म्हणजे आवश्यक विचार एकच असतो पण पाठोपाठ अनेक नकारात्मक विचारांची रांगच रांग देखील उभी राहू शकते. चौथ्या प्रकारचा विचार म्हणजे व्यर्थ विचार. हा विचार ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं अशा गोष्टींवरील असतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत अशा गोष्टींवर विचार करून आपण आपला वेळ आणि आपली ताकद दोन्ही वाया घालवतो. आपण एकतर निघून गेलेल्या क्षणांचा विचार करतो अथवा जो क्षण अजून आला नाही त्याबद्दल तरी विचार करतो. या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नसतात कारण भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं. विचारांच्या या चार प्रकारांची आणि हे विचार करणारा मीच आहे याची आपण कायम जाणीव ठेवली पाहिजे. नकारात्मक विचार आणि व्यर्थ विचार आपलं फार नुकसान करतात. व्यर्थ विचार एकतर वेळ आणि ताकद यांची नासाडी करतात आणि दुसरं म्हणजे या विचारांपाठोपाठ नकारात्मक विचार देखील उगम पावतात. मित्रांनो, मनोविकार तज्ञ सांगतात की आपलं मन सरासरी 80% वेळा भूतकाळात आणि 15% वेळा भविष्यकाळात असतं. म्हणजे आपला अमूल्य वेळेचा 95% भाग आपण वाया घालवतो. विचारांच्या तुलनेत आपण फार कमी शब्द वापरतो. मिनिटाला 25 ते 30 विचार केले जातात असं मानलं तरी त्या अनुषंगाने मिनिटाला 4 ते 5 वाक्यांचाही आपल्याकडून वापर होत नाही. प्रत्येक विचाराचा आपल्या संपूर्ण यंत्रणेवर, प्रत्येक पेशीवर कोणता ना कोणता परिणाम निश्चितच होत असतो. आपल्याकडील

0: शक्तीचा सर्वाधिक ताकदवान स्त्रोत म्हणजे आपले विचार, म्हणून त्यांचा वापर करताना कमालीची सावधानता बाळगली पाहिजे. आपल्यापाशी अणुऊर्जा असल्यासारखं आहे, हे तिचा वापर आपण विधायक गोष्टींसाठी करू शकतो किंवा तिने पृथ्वीचा नाश देखील घडवून आणू शकतो. ऊर्जा तीच असते. एका बाजूला सीटी स्कॅन, MRI इत्यादीसाठी अणुऊर्जा वापरू शकतो, किंवा दुसऱ्या बाजूला त्याच ऊर्जेचा वापर आपण अण्वस्त्रांसाठीही करू शकतो. दोघांसाठी ऊर्जा समानच लागते. कोणत्याही शक्तीचा वापर हा विधायक वा विघातक अशा दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो. आपल्या वैचारिक ऊर्जेबद्दलही हेच म्हणता येईल. आपले विचार प्रेम, शांती, पावित्र्य निर्माण करू शकतात आणि इतरांना प्रेम देऊही शकतात, आणि हेच विचार द्वेष, तिरस्कार, भय आणि चिंतेची निर्मितीही करू शकतात. वैचारिक ऊर्जा तर तीच आहे. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की हे आपले विचार असतात आणि त्यांची निर्मिती ही आपलीच निवड असते. मित्रांनो, ऊर्जा तीच आहे, पण त्या ऊर्जेला आपण रूपांतरित कसं करत आहोत. आज आपण ऐकलं विचारांचे चार प्रकारचे. विचार आपण आपल्या मनामध्ये निवळतो, होय निवळतो, आणि ती निवळ सुद्धा आपल्यामध्ये आहे. आज आपण जाणून घेतले आहे ते चार प्रकारचे विचार, आणि त्या शक्तीला, त्या विचार शक्तीला आपण कसं यूज करायचं हेही जाणून घेतलं. पुढच्या भागामध्ये आपण असाच आनंद आणि विचार यांचा जो साम्य आहे, यांचा जो संबंध आहे, याच्यावर आपण परत प्रगल्भतेनं या विषयावर चिंतन करूया. मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा, आणि मी आहे आपला शुभचिंतक मंगेश. निरोप घ्यायच्या आधी एक सुविचार आपल्या सर्वांसाठी. अधिक सांसारिक ज्ञान अर्जित करून आपल्यामध्ये अहंकार येऊ शकतो, परंतु आध्यात्मिक ज्ञान जेवढं अधिक अर्जित करू तेवढी आपल्यामध्ये नम्रता येत असते.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुश या.